2 प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम.
अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, श्रावण शुद्ध दशमी, अर्थात 22 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र.

आज अश्वत्थ मारुती पूजनाचा दिवस आहे. नेहरूनगर कांजूरमार्ग पूर्व मुंबई इथे आज श्री तुळजाभवानी उत्सव आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जाते ती भावना म्हणजे भक्ती. ईश्वराविषयीचं अत्यंतिक आणि अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती. ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचं सामर्थ्य असलेली आचार पद्धती म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग. वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळवण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी ईश्वर भक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पण वृत्ती, भीती, ईश्वराचा अनुग्रह किंवा साक्षात्कार मिळवण्याची उत्कट इच्छा इत्यादींमधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते. ईश्वर हा सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व गुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धारकर्ता आहे हा विश्वासच या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होत असतो. या व्यापक अर्थाने जगातील सर्व समाजातून भक्तिभावना आढळते. विविध देवता, माता, पिता, गुरु याविषयींच्या आदरभावालाही लक्षणेने भक्ती असं म्हटलं आहे. भक्ती म्हणजे भज, अर्थात सेवा करणे या संस्कृत धातूपासून बनला आहे. भक्त, भगवान, भागवत इत्यादी शब्द त्याच धातूपासून बनलेले असून अर्थदृष्ट्या ते भक्ती या शब्दाशीच संबंधित आहेत. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. संगीत, साहित्य या कलांच्या विकासातही भक्ती मार्गाचा वाटा नक्कीच मोठा आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 22 ऑगस्ट. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असं वाटतं की मी कोणाची निंदा करत नाही, धर्माने वागतो, तरी दुःखी आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसतात. हे कसं काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरलं त्याला दुःख व्हावं, यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं अशी ही पुष्कळांना शंका येते. खरोखर याचं मर्म जर आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग. दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला, पण तो आपल्या गावाला येणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकोट्यांचा होता, पण तो आपल्या गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितले आहेत, एक सांख्य मार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी होत. सांख्यांचा साधनमार्ग अत्यंत सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चट दिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा, वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचं कारण आपण विचारलं तर ती माणसं 10 निरनिराळी कारणं सांगतील. यावरून असं दिसतं की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचं शास्त्र निराळच आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचं दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावं. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सातारा जिल्ह्यात वास्तव्य करून असणारे रामकृष्णबुवा भाटे हे उत्तम कीर्तनकार होते। ते अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनाला गेलेले असताना त्यांनी स्वामींपुढे कीर्तन केलं। कीर्तनाला खूप गर्दी जमा झाली होती। ती गर्दी पाहून रामकृष्णबुवांच्या मनातला अभिमान अचानकपणे जागा झाला आणि ते स्वामींविषयी अत्यंत हुशारीने टोचून बोलू लागले। स्वामींच्या ते लक्षात आलं। समर्थांच्या शेजारी एक विद्वान आणि अतिशय नम्र साधू पुरुष कीर्तन ऐकायला बसले होते। त्यांना रामकृष्णबुवांचं हे शहाणपणाचं टोचून बोलणं सहन होईना। ते रामकृष्णबुवांना फक्त एवढंच म्हणाले, स्वामी श्री दत्तावतारी आहेत ते तुम्हाला ठाऊक दिसत नाही। चार वेद आणि सहा शास्त्र मुखोद्गत केलीत म्हणून लोक तुम्हाला पंडित म्हणतील, परंतु कितीही तपश्चर्या केलीत तरी स्वामींची योग्यता, कितीही जन्म घेतले तरी तुम्हाला स्वप्नात सुद्धा प्राप्त होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। तुमचे गुरु वाडकर बुवा अत्यंत नम्र आणि शालीन वृत्तीचे होते। ते निराभिमानी होते। गुरुचा गुण तुम्ही कसा काय घेतला नाहीत? कीर्तनात परमार्थ समजावून सांगता आणि अहंकारी वृत्तीने जगता, हे तुम्हाला शोभत नाही। साधू पुरुषाचं हे बोलणं ऐकून माटेबुवा खजील झाले। त्यांना आपली चूक कळली आणि ते स्वामींच्या पाया पडले, त्यांची क्षमा मागितली। काही दिवस ते स्वामींच्या सन्निध राहून साताऱ्याला निघून गेले। काही दिवसांनी रामकृष्णबुवा स्वामींच्या ओढीने आले आणि त्यांनी कीर्तन सप्ताह तर केलाच, परंतु भागवताचाही सप्ताह केला। स्वामी सातही दिवस मोठ्या प्रेमाने श्रवणाकरता आले, कीर्तनाला रोज आले। एका क्षणी बुवा चटकन म्हणाले, ह्या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी कुठले चरण आम्हाला सोबत करतील? ते वाक्य पूर्ण होण्याआधीच आपला एक चरण स्वामींनी पुढे केला। ते पाहून बुवा सद्गदित झाले आणि त्यांनी स्वामींच्या जवळ जाऊन तो चरण घट्ट पकडला। तेव्हा स्वामींनी दुसरा चरण पुढे केला। तो चरण बाळाप्पा सेवेकरी यांनी घट्ट पकडला। महाराजांनी माटेबुवांवर कृपा केली होती। माटेबुवा स्वामींच्या चरणांची लोळण घेत म्हणाले, स्वामी तुम्हीच हा भवसागर पार करायला मदत करणार आहात। तेव्हा लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, कर्मफलाचा अजिबात विचार न करता, कुकर्माची संगती अजिबात न धरता, तुम्ही फक्त तुमचं कर्म मनापासून करा आणि भगवंताला ते अर्पण करा। महत्त्वाचं म्हणजे माझ्या हातून फक्त चांगलीच कृत्य घडतील असा स्वतःशी प्रथम संकल्प करा। निष्काम कर्मयोगाची बीजं पेरल्याशिवाय भगवंत भक्तीचं पीक तरारून येत नाही, हे लक्षात ठेवा। ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। ज्ञानदेवांची ही ओवी आपण आपल्या हृदयाशी घट्ट पकडायला हवी, तरच निष्काम कर्म हातून घडेल।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 10 शारदेची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, अनर्थ देशातील देवर्थ नामक ब्राह्मणाला शारदा नावाची कन्या होती। त्याने तिचा 12व्या वर्षीच विवाह करून दिला। लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतलं। एकदा शारदेचा पती स्नान संध्या करून नदीवरून परतत असता विषारी साप चावून मरण पावला। त्यावेळी देवरथाने मोठ्या धैर्याने मुलीला सावरलं आणि जावयाचं उत्तर कार्य केलं। कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैध्रुव नामक एक अंध ऋषी देवरथाकडे आले। शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केलं। तेव्हा त्यांनी तिला, तुझं सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला। त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली। तेव्हा नैध्रुव म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चिंत राहा। ही गोष्ट शारदेच्या माता पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैध्रुवांनी त्यांचं समाधान केलं। त्यानंतर देवरथाकडे राहूनच नैध्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला। शारदेकडून उमा महेश्वराचं व्रत करवून घेऊन त्याचं उद्यापनही केलं। असं एक वर्ष सरलं। एका रात्री नैध्रुव आणि शारदा उमा महेश्वरांचं चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिलं। तेव्हा नैध्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली। तेव्हा देवीने शारदेचा पूर्वजन्मकृत कर्म आणि ऋणानुबंध सांगून पुढे म्हटलं, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे। तो हिला स्वप्नात भोग देईल। त्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल। असं बोलून देवी गुप्त झाली। पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली। तेव्हा लोकांनी तिचा छळ केला। तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली। एका कुत्सित निंदकाला तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली। पुढे तिला जो पुत्र झाला त्याचं नाव शारदानंदन ठेवण्यात आलं। तो विद्वान पंडित झाला। पुढे दैवयोगाने शारदेची आणि द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण इथे शिवरात्रीस भेट झाली। पती पत्नी आणि पुत्र यांचं मिलन झालं। कालांतराने पती निधनानंतर शारदेने सहगमन केलं आणि ती दोघे कैलासलोकी गेली। ओम नमः शिवाय।

सकळ दंडका ऐसा नृपाळ क्षण मात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परम दृढ नृगराज केला सरड धराधर शत्रु बळ प्रचंड

अढळ शोभा बहुत आणिजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाचा करोनी मग एक निष्ठा धरूनी षोडशोपचारी पूजिजे यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करून षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेच करावे जागरण गुरुवचनी विश्वासपूर्ण।

पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमितन वर

तळमळीत सर्वदा, तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन भोग देईल प्रीती करून, जागृती हुनी विशेष जाण सुख होईल इयेते, ऐसे लोटता बहुत

मोहन करू न तो आकाशवाणी बोले गरजो न सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगळ म्हणती हे कापट्यवाणी सकळ।

प्रकाशित, तोची झाला ऋषी शृंगी, तेने ख्याती केली दशरथ यागी, सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी, दिव्यपुत्र प्रसवली, सत्यवती मत्स्यगर्भ संभूत,

देश कोणी असत्य म्हणती, तरी जिव्हा चिरोनी किडे पडती, ऐसे ऐकता सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती त्रिवाचा, कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्वही कापट्य असत्य।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 10वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी: विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याने सतत हा अध्याय बरोबरच वाचावा, याचा 1 वर्ष पाठ करावा. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 40वा श्लोक आपण बघतो आहोत. मनापाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्तिकीजे. आता मगाच्या श्लोकावर झाला मागचा श्लोक. समाधान मिळण्यासाठी आला होता, काय करायला पाहिजे. आता इथं सुखाबद्दल ते म्हणत आहेत. सर्व ही सुख, सर्व सुख, सर्व सुख ह्याचा अर्थसुद्धा आत्मसुख. बाहेर जे सुख आपल्याला मिळतं ते तात्पुरतं असतं, अशाश्वत असतं, नश्वर असतं. ज्या गोष्टीनं आपल्याला काल सुख वाटत असतं त्याच्याने आज सुख वाटेल असं नाही. सकाळी एखादी गोष्ट सुखाची वाटली तरी ती दुपारी वाटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे सुखाच्या कल्पना, त्याच्या सापेक्ष दुःखाच्या कल्पना सारखं बदलतच असतं. पण हे जे सुख आहे, शाश्वत सुख, आत्मसुख, हे मात्र अखंड आहे, अटळ आहे. त्याच्यामध्ये कधीही फरक पडत नाही. काल मी सुखी होतो आणि आज मी दुःखी झालो असं होणार नाही. ज्याला ते एकदा सापडलं, जे त्यांनी धरलं, तो अखंड सुखी असतो. म्हणून संत हे अखंड सुखीच असतात. कशीही बाहेरची परिस्थिती आहो, काही आजूबाजूचं वातावरण असो, त्यांच्या सुखाला कधी तडा जात नाही किंवा सुखाचा भंग झाला असं कधी होत नाही. म्हणून ह्याच्यात ते म्हणत आहेत, मना पाविजे सर्व ही सुख जेथे. ज्या ठिकाणी, जेथे तेथे असा शब्द आलेला आहे. ज्या ठिकाणी सर्वच्या सर्व सुख तुला मिळेल, हे मना तुला मिळेल, तेथे अति आदरे ठेवीजे लक्ष. सुखाचं ठिकाण शोध, बाहेर नाही हे कळलं, पहिल्यांदा कळत नाही. सद्गुरू भेटले, संत भेटले, संत वाङ्मय वाचनात आलं तर कळतं की सुखाचं ठिकाण काही वेगळंच आहे. सुखाचा झरा आत आहे, अखंड वाहतो आहे. कधी तो आटला, संपला असं होत नाही. त्यामुळे जीवाला जर हे सुख पाहिजे असेल तर मनाने काय करायला पाहिजे, तर मनाला सांगतात सर्व सुख जिथे आहे तेथे अति आदरे ठेविजे लक्ष. त्या ठिकाणी तू अत्यंत आदर आणि लक्ष ठेव. आदर या शब्द महत्त्वाचा आहे. अति आदरे, आदर म्हणजे नुसतंच आपलं बघितलं काय आहे असं नाही आहे. ज्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे त्या ठिकाणाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अत्यंतिक पूज्य भाव असला पाहिजे. आणि अत्यंत आदराने, नम्रतेनं, प्रेमाने, भावभक्तीपूर्ण अंतःकरणाने तिथं लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं सांगितलं एखाद्या ठिकाणी लक्ष ठेवा, हे आंतरिक मनुष्य लक्ष ठेवतो, तसं नाही आहे. ह्याच्यात अंतःकरण भरून आलं पाहिजे आणि अंतःकरणच तिथं समर्पित झालं पाहिजे. अति आदर आहे. काही ठिकाणी अति नको असं समर्थ सांगतात, अति क्रोध नको, अति काम नको. पण ज्या ठिकाणी हिथं अति झाला तर त्याचा काही त्रास होणारा नाही आहे, व्याप होणारा नाही आहे. हे जितकं असेल तितकं असू दे. भगवंताची भक्ती किती करावी, अति जास्त झाली वाटतं असं होणार नाही. तसं आदर जो ठेवायचा आहे ना, तो अति आदर आहे. अति आदराने काय करायचं, लक्ष ठेव. आणि लक्ष ठेवणं ह्याचा अर्थ मन त्या ठिकाणी पाहिजे. समोर आपण पाहत असतो पण मन तिथं जर नसेल तर लक्ष राहत नाही. आपण म्हणतो पाहिलं खरं पण माझ्या काही लक्षात आलं नाही. त्याचं कारण काय झालं, मन गेलं नाही तिथं लक्ष ठेवायला. म्हणून इथं मनाला त्यांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी अत्यंत आदरपूर्वक ठेवीचे लक्ष तेथे। आणखी काय कर, विवेके कुडी कल्पना पालटीजे, पालटायला सांगितले आहे। बघा शब्द, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे। विवेके, विवेक जागृत आहे का? आत्मानात्म विवेक आहे। व्यवहारात देखील विवेकाने वागावं असा शब्द वापरतो आपण, विचाराने वागावं, विवेकाने वागावं, तसं इथं म्हटलेलं आहे। विवेके, विवेकाचा अनुसंधान ठेवून काय कर, कुडी कल्पना, वेड्यावेकडे ज्या कल्पना असतील त्या वाईट कल्पना त्या पालटी जे म्हटलं आहे। नुसत्या त्या कल्पना काढून टाक म्हणून थांबलेले नाहीत ते। मग काय करायला पाहिजे, कुडी कल्पना जर टाकायची असेल तर चांगली कल्पना तिथं बिंबवली पाहिजे। मन हे असं आहे, व्हेकंट राहत नाही, काही ना काहीतरी कल्पना करतच राहतं। म्हणून वाईट जर घालवायचं असेल तर चांगल्याची कल्पना करावी। नेहमी सांगितलं असतं नामस्मरण करा, नामस्मरण करा, याचा अर्थ काय? अवांतर काहीतरी चिंतन करत बसतात, कसल्या तरी कल्पना, कसल्या तरी विचार, वासना, कामना, त्यापेक्षा चांगल्या धरा। वासनाच धरायची ना वासुदेवाची धर, कामनाच धरायची ना भगवंताची कामना धर। कामना धरणार तू, काही ना काहीतरी धरणार, सोडणार नाहीस। निष्काम असं मन राहिलं असं होत नाही। निर्वासन शब्द आहेत त्याला, असे निर्वासन स्थिती, निष्काम स्थिती अशी राहत नाही। काही ना काहीतरी मनात सुरू आहे। मग ते मनात जर सुरू आहे ना तर ह्याच्याऐवजी हे घे। जसं लहान मुलाला एका हातात वाईट गोष्ट असते ती आपल्याला टाकवायची असेल तर आपण त्याला चांगली गोष्ट दाखवतो, एखादी वस्तू, एखादं खेळणं, म्हणजे ते हातातली वस्तू टाकतं, ते टाकलं की चांगलं त्याच्या हातात द्या। नुसतं ते टाक म्हटलं तर टाकणार नाही तो। म्हणून मानसशास्त्रच असं आहे त्या तऱ्हेनं की नुसतं एखादी गोष्ट सोड म्हणून ती होणार नाही, मग काय धर हे सांगितलं पाहिजे। म्हणून समर्थांनी अनेक ठिकाणी एखादं सोड म्हणताना काय धरायचं तेही सांगितलेलं आहे। जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे, दिलं पुढे जनी वंदते सर्व भावे करावे, ते टाकलं ना मग हे धरायचं। तसं इथं त्यांनी सांगितलं, कुडी कल्पना पालटी जे, हे टाकून दे आणि चांगली कल्पना कर, आणि ते करण्यासाठीच मना सज्जना राघवी वस्ती की जे। राघवाच्या ठिकाणी जर तू वस्ती केलीस तर हे सगळं शक्य आहे। तर त्याच्या ठिकाणी जो चित्त बसलेलं असेल, मन बसलेलं असेल, तर त्याच्या ठिकाणी वेडी वाकडी वासना कुडी कल्पना येणारच नाही। म्हणजे देहभावावर आलो देहबुद्धी बळकट, म्हटलं एका ठिकाणी देहबुद्धी बळकट करून ब्रह्म पाहो गेला धीट। देहबुद्धी धरली आहे आणि ब्रह्माला पाहायला गेला कसं काय सापडणार? आकाशात उड्डाण घ्यायचं आहे, खालनं दोर सोडत नाही आहे, कसा उड्डाण घेणार? शक्य नाही। म्हणून भगवंताकडे जायचं असेल, ऊर्ध्वगती जर जीवाला पाहिजे असेल तर अधोगतीमध्ये जे देहाला बंधन झालेलं आहे आणि अडकून पडला आहे जीव, तिथून सुटला पाहिजे तो। सुटला पाहिजे ह्याचा अर्थ ते टाकलं पाहिजे असं नाही, आसक्ती टाकली पाहिजे। संसारात असतानाच देहाच असेल काळजी घ्यायची आहे पण आसक्ती ठेवायची नाही, ममत्व ठेवायचं नाही, त्याचा उपयोग करून घ्यायचा साधन म्हणून काळजी घ्यायची, पण ह्याच्या पलीकडे नाही करायचं। म्हणून मना सज्जना राघवी वस्ती की जे, मना पावी जे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे। विवेके कुडी कल्पना पालटी जे, मना सज्जना राघवी वस्ती की जे। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
2: नमस्कार
1: मिलिंदादा. मला असं विचारावं असं वाटतं तुम्हाला की अध्यात्म म्हणजे काय आणि आजच्या काळात त्याची गरज खरंच आहे का?
2: तर नाथांनी दिलेली जी व्याख्या आहे अध्यात्माची, त्या दोन व्याख्या दिल्यात, त्या दोन्ही पहिल्या तुमच्यापर्यंत मांडतो आणि मग अध्यात्माची मुळात आवश्यकता आहे की नाही ते पण सांगतो. अध्यात्म अधिक आत्म दोन शब्द आहेत. दोन शब्दांची फोड मी केली अध्यात्माची. दोन शब्दांचं एकत्रीकरण करून अध्यात्म हा शब्द बनलेला आहे, त्याची मी फोड केली अधी आणि आत्म. तर अधी म्हणजे जाणणे आणि आत्म म्हणजे स्वतःला. ओके, तर स्वतःला जाणणे ही प्रक्रिया जी आहे ती आतली आहे, आत्मधून आहे, ती बाह्य नाही आहे. बाह्य ज्या ज्या गोष्टी आहेत त्या या शरीराशी कनेक्टेड आहेत. म्हणजे या शरीराचा जो आकार आहे त्याला एक नाव दिलंय. आता या शरीराला मिलिंद हे नाव माझ्या माता पित्यांनी दिलं. तर या शरीराशी संबंधित किंवा त्यातल्या मन बुद्धी अहंकाराशी संबंधित जो काही व्यवहार आहे, देणं घेणं आहे किंवा वागणं बोलणं आहे, हे बाह्य गोष्टींशी सगळं कनेक्टेड आहे.
1: बरोबर.
2: पण मला जर स्वतःला समजून घ्यायचं असेल तर आत्मतत्व ही जी माझी ओळख आहे ती आतमध्ये आहे. आत्मशक्ती जी आहे ती आतमध्ये आहे माझ्या, त्याला जाणून घेणे ह्याला अध्यात्म म्हटलंय. अतिशय सोपी आणि साधी अशी ती व्याख्या आहे. स्वतःला जाणण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म. हा,
1: हा.
2: दुसरी एक व्याख्या आहे अधी म्हणजे टू कंट्रोल. ओके,
1: अधिकार आपण म्हणतो
2: अधिकार. तर एखाद्या व्यक्तीकडे ती शक्ती असते कंट्रोल करायची, त्याला अधिकारी असं म्हटलं. अधिकार अधिक ई. अधी अधिक कार अधिक ई. तर अधी म्हणजे टू कंट्रोल, कार म्हणजे जे काही करणे आहे ते, आणि ई म्हणजे शक्ती. तर जे काही करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती कंट्रोल ज्याचा आहे अशी व्यक्ती म्हणजे अधिकारी. ही व्याख्या समजून घेण्यासाठी मी हे उदाहरण दिलं. तर त्यातला अधी म्हणजे टू कंट्रोल आणि आत्म म्हणजे स्वतःला कंट्रोल करणे. मला स्वतःला मी कंट्रोल करणे ह्याला अध्यात्म जाणणे असं आपण म्हटलं. आता याचा अर्थ बघूयात. मी जीव म्हणून देहामध्ये आलो आहे तर माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अहंकार. आणि त्या अहंकाराच्या पाठीमागे माझं जे काही सीमित ज्ञान आहे, लिमिटेड जे नॉलेज आहे, त्याच्यामुळे माझ्यामध्ये ज्या ज्या काही भावभावनांचा विस्फोट होत असतो प्रत्येक क्षणी, त्याच्यावरती माझा कंट्रोल नसतो. मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं की कोणीतरी माझ्याबद्दल खूप चांगलं बोललं की तू दिसायला चांगला आहेस, वागायला खूप चांगला आहेस, तू अत्यंत इंटेलिजंट आहेस, तू असलास की आम्हाला खूप छान वाटतं, असं सुखावणारं काही बोललं की माझा अहंकार सुखावला जातो आणि मी खूप आनंदी होतो. पण कोणी म्हटलं की तू अतिशय दिसायला वाईट आहेस, कुरूप आहेस आणि तू असलास की खूप टॉक्सिक वाटतं आम्हाला आणि तू नसलास तरच बरं वाटतं, तर मला एकदम त्या बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल राग येतो आणि खूप निराश व्हायला होतं. आणि मी त्या रागाच्या भरामध्ये त्याला अजून चार गोष्टी त्याच्याबद्दल ऐकवतो आणि तो राग माझा थांबतच नाही. तो कायम त्या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये राहत असतो. याचं कारण काय? ती इमोशन्स जी आहेत, त्या भावभावना ज्या आहेत, त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. मी कधीतरी हे उदाहरण पण सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीनी आपल्याला 10 पैकी 9 आपल्या गुणांच्या बद्दल आपली स्तुती केली आणि 10वी गोष्ट आहे जी आपल्यातलं न्यून किंवा आपल्यातला अवगुण आपल्याला सांगितला, तर ती व्यक्ती पुढच्या वेळेला जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्या 9 चांगल्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत, तर ती 10वी गोष्ट जी सांगितलेली असते अवगुणाची ती आपल्याला पटकन आठवते. हा मानवी स्वभाव आहे. त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो. तो कंट्रोल आपण आणणे याच्यासाठी जी प्रक्रिया आपण करतो त्याला आध्यात्मिक साधना असं पण म्हटलं. त्याला ध्यान म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी ज्या क्रिया करायच्या त्या आपण केल्या आणि शांती आणि स्थिरता ही जी मनाची अहंकाराची योग्य स्थिती आहे त्या जीवाला त्या पोझिशन पर्यंत घेऊन जायचं ह्याला जी प्रक्रिया करायला लागते त्याला आपण साधना म्हटलं आणि ती साधना त्या अध्यात्माचा बेस आहे. बघा ना, मन आपल्याला दिसत नाही, बुद्धी पण आपल्याला दिसत नाही, आणि अहंकार तर आपल्याला सगळीकडे व्यापलेला आहे. या मनाला बुद्धीला व्यापून पुन्हा दशांगुळवरती उरलेला आहे. तर दोन प्रकारचे अहंकार आहेत. एक भौतिक अज्ञानाचा अहंकार जो जीवामध्ये आहे त्याला जीवाचा अहंकार म्हटलं.
1: बर.
2: आणि जो परमतत्वाचा ज्ञानपूर्ण परिपूर्ण अहंकार आहे त्याला शिवाचा अहंकार म्हटलं.
1: हो, असं पण आहे का?
2: हो. म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जीवभावामध्ये असताना आपण गुरु शोधून किंवा ते ज्ञान मिळवून ज्ञानाच्या भक्तीच्या वैराग्याच्या साधनेच्या कुठल्याही माध्यमातून शिवाचा अहंकार जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचणे आणि तो आपल्या आतमध्ये जागृत करणे याला आपण अध्यात्म असं म्हटलं.
1: अच्छा, म्हणजे जीवाचा अहंकार जसं चुकीचा असतो तसा शिवाचा अहंकार, मला असं वाटलं की आध्यात्मिक तुम्ही प्रगत झालात की त्याबद्दल तुम्हाला अहंकार होतो की मी असा आहे, त्याला शिवाचा अहंकार म्हणतात, नाही का?
2: अगदी बरोबर. याच्यातली गंमत सांगतो. दोन शब्द आहेत. शब्द आपल्याला ज्ञान देण्यासाठी म्हणून निर्माण झालेले आहेत. कारण आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व या दोन गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, कुठे शरीराने किंवा कुठल्या मशीनच्या खाली आपण मेजर पण करू शकत नाही. इतक्या सूक्ष्माती सूक्ष्म आहेत. सूक्ष्म शब्द सुद्धा अपुरा पडेल इतकं त्याच्याही पलीकडचं सूक्ष्म असं ते सगळं जगत आहे. पण ते आपल्या आतच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, जे पिंडात आहे, जे माझ्या आतमध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे. तर ब्रह्म आणि आत्मा या दोन गोष्टी समजल्या तर ज्याला मीपणा आहे तो आत्मा, म्हणजे आयडेंटिटी आहे मीपणाची, त्याला आत्मा असं म्हटलं. आणि ज्याला मीपणा नाही, अहंकार नाही, त्याला ब्रह्म असं म्हटलं.
1: ओहो.
2: हा, आत्मा म्हणजे मी आणि ब्रह्म या शब्दामध्ये बृह हा धातू आहे. बृह म्हणजे पसरणे, एक्सपांड करणे. तर प्रत्येक क्षणी हे जगत जे आहे, अनंत ब्रह्मांड जे आहेत, ती एकमेकांपासून लांब जातात, एक्सपांड होतात. ती एक्सपांड ज्या आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये होत आहेत, स्पेसमध्ये होत आहेत, ते अवकाश सुद्धा अनंत आहे. तुम्हाला त्याची सुरुवात आणि शेवट कधीही सापडू शकणार नाही, एवढं ते प्रचंड आहे, अनंत आहे, ज्याचा अंत नाही असं ते आहे. तर हे आपल्याला शब्दांनी पण समजू शकत नाही, पण ते ध्यानाच्या माध्यमातनं स्वतःला समजण्याच्या प्रक्रियेतनं सहजपणाने समजतं. पण त्यासाठी आपण स्वतःच्या या शरीरामधल्या ज्या पाच खिडक्या मानल्या जातात, नाक, कान, डोळे, तोंड आणि त्वचा,
1: पंचेंद्रिय,
2: या खिडक्या बंद करायच्या आणि मनाला जे बाहेर धावतं या खिडक्यातून सतत ते आतल्या आनंदमय कोशापर्यंत नेऊन बसवायचं. हे शरीर म्हणजे आपला अन्नमय कोश आहे, म्हणजे देह,
1: देह आहे
2: जो अन्न खाऊन आणि दुसऱ्याचं अन्न बनणार आहे, असा हा अन्नमय कोश आहे.
1: दोन्ही अर्थ आहे का, की दुसऱ्याचं अन्न बनणार आहे असा पण त्याचा अर्थ आहे का?
2: हा, कारण की या शरीराच्या आतमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू आपल्या आतमध्ये राहत असतात आणि ते शरीरात मधनं आपलं अन्न, म्हणजे आपण जे काही खातो आणि शरीरामध्ये जे काही बनतंय ते त्यांचं अन्न असतं. मृत्यूनंतर जीवाचं जे शरीर आहे ते दुसऱ्या कोणाचं तरी अन्न बनतं. पाच तत्वामध्ये विलीन होतात मृत्यूनंतर. पण ती तत्व मातीमध्ये जेव्हा आपण एखादा जीव पुरतो तेव्हा इतर छोटे छोटे जीव जे असतात ते त्याच्यावरती अटॅक करतात आणि ते सगळं मांस खातात किंवा त्या संपूर्ण जीवाची हाडं सोडून बाकी सगळं
1: खाऊ शकतात.
2: हा, खातातच ना, आपल्याला माहिती, आपण बघितलेलं आहे. एखादा जीव मेला असेल तर त्याला मुंग्या लागतात.
1: हो.
2: तर म्हणजे ते दुसऱ्या जीवाचं अन्न आहे. पण तो जीव जिवंत असेपर्यंत इतर गोष्टींचं अन्न बनून खात होता. तर ही साखळी आहे संपूर्ण. तर हा अन्नमय देह आहे जो अन्नाने पोसलेला आहे आणि दुसऱ्याचं अन्न आहे. त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश म्हणजे प्राणमय देह, त्याच्या आतमध्ये मनोमय देह, मन जिथे आहे तो, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय देह म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान जिथे आपण स्टोअर केलेलं असतं असा देह, आणि त्याच्या आतमध्ये आनंदमय देह म्हणजे परमतत्वाचं जिथे स्थान आहे तो. तर माणूस किंवा कुठलाही जीव आहे तो बाह्यसृष्टीशी कनेक्ट झाला जन्माला आल्यानंतर की त्याला ते जगत जे आहे ते आपलं स्वतःचं आहे असं वाटतं आणि तो त्याच्यामध्येच पूर्णपणे गुंतून आणि गुंगून जातो. या पाचही खिडक्यांच्या माध्यमातून तो ते जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते जग उपभोगण्याचा प्रयत्न करत असतो, जगण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याला जर आतमध्ये परमतत्वापर्यंत जायचं असेल तर पहिल्या या पाचही खिडक्या काही वेळासाठी बंद केल्या पाहिजेत. म्हणजे ध्यानाला बसतो तेव्हा कानांनी काही ऐकू आलं नाही पाहिजे, डोळ्यांनी काही दिसलं नाही पाहिजे, नाकांनी काही वास नाही आला पाहिजे, तोंडानी काही खायची इच्छा नाही झाली पाहिजे आणि त्वचेतनं काही स्पर्श करण्याची इच्छा नाही झाली पाहिजे. म्हणजे मन आतल्या दिशेला वळलं पाहिजे. तर मग ही जी दालनं आहेत प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ही दालनं ओलांडून कधी ना कधीतरी मन आनंदमय कोशाच्या गाभाऱ्यात जातं आणि बघता बघता ते मन आनंदमय स्थितीला पोहोचतं. आपण एखाद्या तलावाच्या आतमध्ये उडी मारली तर ते पाणी जे आहे ते आपल्या शरीराच्या आतमध्ये जातं आणि त्या पाण्याच्या आतमध्ये आपण असतो, अशी दोन्ही स्थिती जी असते. तसं आपण आनंदमय कोशाच्या तलावामध्ये उडी मारली तर तो आनंद आपल्या रोमारोमातही भिनतो आणि आपण त्या आनंदाच्या आतमध्ये डुंबत असतो.
1: दादा, अहंकार हा शब्द आपण नेहमी निगेटिव्ह घेतो ना.
2: हो हो.
1: तर तुम्ही जेव्हा म्हणलात की जीवाचा अहंकारापासून शिवाच्या अहंकारापर्यंत जायचं, तर शिवाचा अहंकार हा पॉझिटिव्ह आहे का, म्हणजे ते मला कळलं नाही.
2: तो पॉझिटिव्हच नाही, तो डिव्हाईन आहे, दिव्य आहे. दोन्हीतला फरक सांगतो की जीवाचा अहंकार म्हणजे मी कोणीतरी आहे, मी हे शरीर आहे, मी कोणाचा तरी मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पती पत्नी आहे किंवा बाकीची जी नाती आपल्याशी जोडली जातात त्याच्यातनं आपल्या ज्या ज्या भूमिका तयार होत असतात त्या म्हणजेच मी आहे. कारण मी या शरीराशी कनेक्टेड जेवढ्या गोष्टी आहेत तर त्या मर्यादित परिघामध्येच मी जगत असतो. आणि भौतिक ज्ञान जे आहे ते आणि आत्मज्ञान याच्यामध्ये हा फरक आहे की भौतिक ज्ञान किंवा विज्ञान कितीही उच्च असलं तरी त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादा जेव्हा ओलांडून पुढे जातो तेव्हा जे होतं त्याला आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. तर माणूस आयुष्यभर त्या लिमिटेड परिघामध्येच जगत असतो आणि त्याला वाटत असतं मी फारच काहीतरी उच्च असं गाठलेलं आहे, यश मिळवलेलं आहे. तर त्या अहंकाराच्या मुळे तो स्वतः दुखावला जातो, दुसऱ्यांना दुखावतो, स्वतः दुःखी होतो, दुसऱ्यांना दुःखी करत असतो किंवा सुखी होतो, दुसऱ्यांना सुखी करत असतो, हे सगळं चालू असतं. पण त्याला मर्यादा येते. एका पॉइंट नंतर तुम्ही कोणालाही दुःखी किंवा सुखी करू शकत नाही कारण त्याची ती मर्यादा आहे. पण जेव्हा तुम्ही आत्मज्ञानाच्या दिशेने प्रवास करता आणि शिवाचा अहंकार जो आहे त्याच्याशी जोडले जाता तेव्हा काय चमत्कार होतो तो सांगतो. कारण शिव हे तत्व आहे, ती कोणी व्यक्ती नाहीये, ती ज्ञानमय परमात्मज्ञान, परमात्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, परमाचं ज्ञान असलेली ती शक्ती आहे, ते तत्व आहे. त्या तत्वाशी जोडलो गेलो की ते सगळं ज्ञान आपल्या आतमध्ये जागृत होतं. किंवा मी म्हणजे शरीर आहे ही जी लिमिटेड भावना आपल्या मनामध्ये असते आणि तसंच जीवन आपण जगत असतो ती गळून पडते आणि मी म्हणजे अनंत ही परिपूर्ण ज्ञानाची स्थिती आपल्या आतमध्ये जागृत होते. या अर्थाने शिवतत्व जे आहे ते अतिशय दिव्य आहे आणि त्याच्याशी जोडलं जाणे आणि ते परिपूर्ण आत्मज्ञान आतमध्ये जागृत करणे हेच आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे.
1: आणि त्यालाच म्हणायचं की शिवाचा अहंकार,
2: त्यालाच शिवाचा अहंकार म्हणजे शिवतत्वाचा अहंकार आहे असं म्हणायचं. आणि जे दुसरं सांगितलं की ब्रह्म मध्ये बृहधातू आहे आणि ते एक्सपांड होत आहे, तर ब्रह्म म्हणजे मी कोणी आहे अशी स्थिती नाही, न्यूट्रल असलेलं ते तत्व आहे. त्याच्या असण्याने आत्मतत्व कार्य करतं आणि आत्मतत्वाच्या असण्याने शक्ती कार्य करते. म्हणून हे सगळं एकमेकांशी जोडलेलं
1: आहे.
2: आणि मग ब्रह्मा विष्णू महेश या तीन शक्ती आहेत. देवता मध्ये दिव हा धातू आहे, दिव म्हणजे प्रकाशमय शक्ती. तर एका शक्तीनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यासाठी आपल्याला ब्रह्म या स्थितीमध्ये अवतरित केलं, विष्णू या स्थितीमध्ये अवतरित केलं आणि शिव या स्थितीत अवतरित केलं. तर या सगळ्या शक्ती ब्रह्मांडामध्ये ज्या आहेत त्या पिंडामध्ये म्हणजे आपल्या आतमध्ये या शरीराच्या आतमध्येच आहेत. त्यांना जाणून घेणं, त्यांचं कार्य, त्यांचं उद्दिष्ट जाणून घेणं आणि मन बुद्धी अहंकार यावरती कंट्रोल करून, आपल्या भावभावनांवरती कंट्रोल करून, आपलं अंतिम उद्दिष्ट म्हणजे स्व उत्थान गाठणं, यासाठी आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची नितांत गरज आहे.
1: श्रोते हो, मला वाटतं तुम्हाला एपिसोड नक्कीच आवडला असेल आणि वेगळा वाटला असेल. तर आज आम्ही इथेच थांबतो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.
3: व्हीएसएसच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
4: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
3: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
6: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

श्रोतेहो संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अतुल केसकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मधुवंती. यांना तबला साथ पंडित विकास पुरंदरे.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अतुल केसकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मधुवंती, यांना तबला साथ पंडित विकास पुरंदरे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोताओ, सुनते हे संत तुलसीदास की पदरचना. संगीत अरुण सराफ और स्वर राजन शेगुणशी और अरुण सराफ का.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये

धनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार श्रावण शुद्ध दशमी अर्थात 22 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जाते ती भावना म्हणजे भक्ती. ईश्वराविषयीचं अत्यंतिक आणि अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती. ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचं सामर्थ्य असलेली आचार पद्धती म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग. वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळवण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी ईश्वर भक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पण वृत्ती, भीती, ईश्वराचा अनुग्रह किंवा साक्षात्कार मिळवण्याची उत्कट इच्छा इत्यादींमधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते. ईश्वर हा सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व गुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धारकर्ता आहे हा विश्वासच या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होत असतो. या व्यापक अर्थाने जगातील सर्व समाजातून भक्तिभावना आढळते. विविध देवता, माता, पिता, गुरु याविषयींच्या आदरभावालाही लक्षणेने भक्ती असं म्हटलं आहे. भक्ती म्हणजे भज, अर्थात सेवा करणे या संस्कृत धातूपासून बनला आहे. भक्त, भगवान, भागवत इत्यादी शब्द त्याच धातूपासून बनलेले असून अर्थदृष्ट्या ते भक्ती या शब्दाशीच संबंधित आहेत. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. संगीत, साहित्य या कलांच्या विकासातही भक्ती मार्गाचा वाटा नक्कीच मोठा आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. भगवद्भाग्यचा दिवस आजपासून 5 दिवसापर्यंत व्यासांच्या मुखातून जे 18 पुराणं आलेली, त्या 18 पुराणांच्या मध्ये पद्मपुराणांचं चिंतन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. कारण पुष्कर हे क्षेत्र अत्यंत दुर्मिळ आहे. पुष्करे दुष्करं वासहा, पुष्करे दुष्करं तपहा, पुष्करे दुष्करं दानं गंतुंचैव च दुर्लभम. अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी या पुष्कर महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुष्कर क्षेत्रामध्ये वास करणं अत्यंत दुर्लभ आहे. वास्तव्य करणं पुष्करे दुष्करम वासा, केवळ वास्तव्य करून त्या ठिकाणी तपश्चर्या करणं हे अत्यंत दुर्लभ आहे. ब्रह्मदेवानी या ठिकाणी येऊन तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मदेवाच्या चरणांच्या रजाने पुनित झालेली ही भूमी आहे. अनेक ऋषी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्या ठिकाणी दान देणं हे अत्यंत दुर्लभ आहे. त्या ठिकाणी जाण्याचा योग येणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि तो योग आपल्या सर्वांना कुंठे महाभागांच्या मुळे आलेला आहे. तुम्ही सर्वजण बहुश्रुत आहात, अनेक पुराणांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. आपण पद्मपुराणाच्या वरती चिंतन करायचं आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परमेश्वर असा कृपा करत नाही. जेव्हा पूर्व जन्म जन्मांतरीचं भाग्य उदयास यावं, पूर्व पुण्य उदयोन्मुख व्हावं, तेव्हाच हा योग प्राप्त होत असतो. अत्यंत दुर्मिळ असणारा योग 18 पुराणांच्या मध्ये पद्मपुराण व्यासांनी व्यासांच्या मुखातून जेव्हा निघालं तेव्हा पद्म म्हणजे कमळ, आणि या कमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. या आशयाचा सारांश घेऊन हे पद्मपुराण प्रवृत्त झालेले आहे. जेव्हा भगवान नारायणांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला माझं उत्पत्ती स्थान काय. तेव्हा त्यांनी खाली पाहिलं तर त्या उत्पत्ती स्थानाचा थांग पत्ता लागला नाही ब्रह्मदेवाला. तेव्हा त्यांनी चारही दिशेला पाहिलं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, तेव्हा त्यांना 4 मुख झालेली आहे. म्हणून चतुर्मुख ब्रह्मा म्हणतात. या ब्रह्मदेवाने विचार केला की बाबा एकोहम बहुश्याम प्रजा मी एकटा अनेक रूपाने या पृथ्वीवरती अवतरित व्हावं अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेवाने केला. म्हणून ब्रह्मदेव काय करत काय करणार असेल तर ब्रह्मदेव जगताचे स्रष्टा म्हणजे आदि करता आहेत. स्वतः भगवानच ब्रह्माच्या रूपाने अवतरित होतात आणि ते काय करतात तर पृथ्वीची निर्मिती करतात, प्राणी मात्रांची निर्मिती करतात. स्वतः भगवान विष्णू या पृथ्वी तलावरती विष्णू रूपाने अवतरित होतात आणि या पृथ्वीचा सांभाळ करतात. आणि स्वतः भगवान विष्णू संहार रूपाने शिवरूपाने या पृथ्वी तलावर अवतरित होतात आणि या पृथ्वीचा संहार करतात. म्हणून भगवंताचं वर्णन सुद्धा करताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः असं उच्चार केलेला आहे. कारण सच्चित आनंद ज्याचं स्वरूप आहे, सत म्हणजे काय ज्ञानस्वरूप नित्य असणार, चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप. आणि तो काय करतो तर या विश्वाची उत्पत्ती करतो म्हणजे त्याचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. जेवढ्या प्रेमाने या विश्वाची उत्पत्ती करतो तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा सांभाळ करतो आणि तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा संहार सुद्धा करतो. म्हणून त्याचा स्वभाव सांगितलेला आहे, सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि त्याचं स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. स्रष्टा रूपाने स्वतः भगवान या पृथ्वी तलावरती ब्रह्माच्या रूपात अवतरित झालेले आणि ब्रह्मदेवाने विचार केला आता या पृथ्वीचा विस्तार करायला पाहिजे. म्हणून वेदामध्ये असं वचन आलेले तस्मात एतस्माद वा आकाश संभूता, आकाशात वायू वायो रग्नी अग्ने हे अपहा अद्भ्य पृथ्वी पृथ्वीभ्यो अन्नम अन्नात वनस्पती वनस्पतीभ्यो प्रजाहा. या ब्रह्मदेवाच्या मनाने जेव्हा उत्पन्न सृष्टी निर्माण करण्याची जेव्हा वेळ आलेली तेव्हा पहिल्यांदा काय उत्पन्न झालं असेल तर आकाश उत्पन्न झालेलं. तस्मात एतस्माद वा आकाश संभूता, आकाशापासून नंतर वायू उत्पन्न झालेला आहे, वायू नंतर अग्नि उत्पन्न झालेले आणि अग्नीनंतर जल उत्पन्न झालेले आणि जलानंतर पृथ्वी उत्पन्न झालेली, पंचमहाभूत उत्पन्न झालेली. आता या पंचमहाभूतांना धारण करणारे गुण, म्हणून जेव्हा आकाश उत्पन्न झालं त्या आकाशाबरोबर एक गुण उत्पन्न झाला ज्याचा नाव आहे शब्द. मी बोललेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचतो याचं कारण मधला आकाश आहे. आकाशाशिवाय शब्द आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. नंतर दुसरं पंचमहाभूतांच्या पैकी दुसरं भूत जे उत्पन्न झालेलं आहे ते वायू उत्पन्न झालेले आहे आणि वायूचे दोन गुण उत्पन्न झालेले, एक शब्द आणि दुसरा स्पर्श. वायूमध्ये शब्द सुद्धा आहे आणि वायूमध्ये स्पर्श सुद्धा आहे. तिसरं भूत उत्पन्न झाले म्हणजे अग्नी, अग्नीमध्ये तीन गुण उत्पन्न झालेले, शब्द स्पर्श आणि रूप. नंतर चौथभूत उत्पन्न झाल्यामध्ये जल आपहा पाणी, त्याच्यामध्ये चौथं गुण उत्पन्न झाला म्हणजे रस आणि पाचवं भूत उत्पन्न झालं म्हणजे ही पृथ्वी आणि तिचा गुण म्हणजे गंध. या पंचमहाभूतांना धारण करणारे पंच गुण या ठिकाणी उत्पन्न झालेले. आकाशामध्ये एक गुण आहे, वायूमध्ये दोन गुण आहेत, तेजामध्ये तीन गुण आहेत, पाण्यामध्ये चार गुण आणि पंचमहाभूतांनी उत्पन्न झालेली ही पृथ्वी. या प्रत्येक अंश या पृथ्वीमध्ये प्रत्येकाचा अंश आहे म्हणून पाच गुण या पृथ्वीमध्ये उत्पन्न झालेले. गंधगुण हा पृथ्वीचा आहे, पाण्यामध्ये अभासर शुक्लंजली हा गुण आहे, नंतर भास्वर अत्यंत तेजस्वी असणारं रूप हे तेजाचं आहे आणि शीतोष्ण असणारा स्पर्श, कधी शीतस्पर्श येईल कधी उष्णस्पर्श येईल. आता वायू जो आपल्याला दिसतोय, वायू जो आपल्याला शीतरूपाने या ठिकाणी प्रगट होते आणि चौथं म्हणजे शब्द. या पंचमहाभूतांनी पंचमहाभूत उत्पन्न झाली. आता या पंचमहाभूतांना धारण करणार कोण? म्हणून पहिल्यांदा या पृथ्वी तलावरती ब्रह्मदेवाने जर काय केलं असेल तर आपला पहिला मानस पुत्र उत्पन्न केला तो मनु महाराजांच्या रूपाने. या मनुची संतान म्हणून आपण सगळी मानव. मग केवळ एक पुरुष उत्पन्न करून चालणार नाही, कारण प्रजेची निर्मिती करायची त्याच्याबरोबर एक स्त्री उत्पन्न केली पाहिजे. म्हणून या स्त्री पुरुषाचा जोडा या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे, एक मनु आणि दुसरी शतरूपा, स्त्री रूपाने शतरूपा या ठिकाणी उत्पन्न झालेली. यांच्या पोटी तीन मुली उत्पन्न झालेले मनु आणि शतरूपाच्या पुढी, एक आकृती देवहूती आणि प्रसूती आणि दोन उत्पन्न मुलं उत्पन्न झालेली आहेत. ज्याचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव प्रियव्रत. या प्रियव्रताच्या पुढे ऋषवती उत्पन्न झालेली आहे, नाभी उत्पन्न झालेले आहे आणि या ऋषभद्रेंच्या पुटी भरत राजा उत्पन्न झालेला आहे, ज्या भरत राजाच्यामुळे या पृथ्वीला भारत असं नाव पडलेलं आहे. अत्यंत ज्ञानामध्ये रममान असणारे भारतीय, भा म्हणजे ज्ञान आणि र म्हणजे रत, रममान असणारे म्हणून भारतीय. आपण भारतीयांची भूमी कशी, भोगामध्ये रममान नाही नसून ती ज्ञानामध्ये रममान होणारी म्हणून आपण सगळे भारतीय. ब्रह्मदेवानी विचार केला किंवा संपूर्ण प्राणीमात्रांची उत्पत्ती झालेली, पंच महाभूतांची उत्पत्ती झालेली, तेव्हा व्यासांच्या मुखातून ही पुराण जेव्हा बाहेर पडली तेव्हा लोमहर्षण महर्षींचा पुत्र ज्याचं नाव उग्रश्रवा, त्या उग्रश्रवाला या लोमहर्षण ऋषींनी सांगितलं की बाबा या पुराणांचा तुम्ही विस्तार करा. या उग्रश्रवाने पिताजींना विचारलं, बाबांना विचारलं की बाबा ही पुराण आता कुठे जाऊन सांगायचं आणि कुणाकडून ऐकायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे अत्यंत तेजस्वी असणारे जे चक्र तुझ्यासमोर फिरतंय त्या चक्राची गती ज्या ठिकाणी शांत होईल, ते चक्र ज्या ठिकाणी स्तंभित होईल थांबेल त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऋषी मंडळी त्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी पुराणांचे श्रवण कर. हे चक्र पुढे घरघर फिरत चाललेलं आहे आणि हा उग्रश्रवा त्या चक्राच्या मागोमाग जात आहे. त्या चक्राची गती जर कुठे शांत झाली असेल तर अयोध्येजवळ जे नैमिषारण्य आहे त्या नैमिषारण्यामध्ये या चक्राची गती कुंठित झाली आणि या नैमिषारण्यामध्ये 18,000 ऋषीमुनी त्यांनी त्या ठिकाणी विद्यमान आहेत आणि सूत शौनकादिकांना सांगतायत आणि तीच कथा हरिद्वारला पुलस्ती ऋषी भीष्माचार्यांना सांगतायत. भीष्माचार्य ज्या ठिकाणी शरपंजीर पडलेले आहेत त्या भीष्माचार्यांना हे पुलस्ती महर्षी त्या ठिकाणी सांगतायत. व्यास महर्षींनी अनेक प्रकारे 18 पुराणांची निर्मिती केलेली आहे, जेव्हा 17 पुराणांची निर्मिती करून सुद्धा या व्यास महर्षींच्या मनात अत्यंत खेद आहे, दुःख आहे, अजून आपलं कार्य कुठेतरी अपूर्ण आहे. म्हणून या व्यास महर्षींनी जर काय केलं असेल, 18 पुराण म्हणजे भागवताची निर्मिती केलेली आहे, या भागवताच्या निर्मितीमध्ये भगवंताच्या अनेक लीलांचं वर्णन आहे. तेव्हा या व्यास महर्षींनी अनेक या पद्मपुराणामध्ये 5 खंडांचं वर्णन केलेलं आहे. पहिला खंड म्हणजे सृष्टीखंड, दुसरा भूमिखंड, तिसरा पातालखंड, चौथा स्वर्गखंड आणि पाचवा उत्तरखंड. अनेक प्रकारच्या पहिल्यांदा लक्ष्मीच्या प्रादुर्भावाची कथा सांगितलेली, पुढे दक्ष यज्ञाची कथा सांगितलेली, आता पुढे पुष्कर तीर्थ महात्म्याचं वर्णन करतात. भगवान पुलस्त्यांनी वेदव्यासांची स्तुती केलेली, कारण या संपूर्ण पृथ्वी तलावरती जे काय ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले, म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले. कारण सर्व पुराणांची रचना वेदाचे 4 भाग, कारण वेद हे एका राशीचे होते पहिल्यांदा, म्हणून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांचं नाव व्यास पडलेलं आहे. त्यांना बादरायण सुद्धा म्हणतात. बादरायण म्हणजे ज्यांनी बदरी फळ म्हणजे बोराची फळं खाऊन ज्यांनी उपासना केलेली, ज्यांनी तपश्चर्या केलेली म्हणून त्यांना बादरायण सुद्धा नाव पडलं. वेदव्यासानी पहिल्यांदा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही जी काय चतुर्विध पुरुषार्थ आहेत त्यामध्ये धर्माचे व्याख्यान करताना धर्म हा अनेक प्रकारचा सांगितलेला आहे. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ निर्माण केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये स्त्री धर्म काय, पतीधर्म काय, राजाचा धर्म काय, प्रजेचा धर्म काय, अनेक प्रकारचे व्याख्यान त्या महाभारत ग्रंथामध्ये केलेले. म्हणून महाभारताला 5वा वेद म्हणलेला आहे, भारतम पंचमो वेदः. तेव्हा धर्म, धर्म म्हणजे काय, मीमांसकारांनी धर्माची व्याख्या करताना म्हणलेली यतः अभ्युदय निःश्रेयस सिद्धिस्स धर्मः, ज्यांनी ऐहिक कल्याण आणि पारलौकिक उन्नती ज्यांनी प्राप्त होती तो धर्म. दुसरा पुरुषार्थ सांगितलेला आहे अर्थ. अर्थ हा कसा प्राप्त करायचा आहे तर धर्मानुसार अर्थ प्राप्त करायचा आहे, धर्माने अर्थ प्राप्त करायचा आहे आणि त्या अर्थाच्या द्वारे काय करायचं असेल तर कामनेची परिपूर्णता करायची. म्हणून तिसरा पुरुषार्थ हा काम सांगितलेला आहे. धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या मध्ये या दोन पुरुषांना बांधून ठेवलेले. धर्मानी अर्थ कमवायचा आहे आणि कामनेनी मोक्ष मिळवायचा आहे. कामना सुद्धा कशाची करायची, तर मोक्षाची कामना करायची. तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता काय केलं पाहिजे, तर मोक्ष म्हणजे काय, मोह म्हणजे मोह आणि क्ष म्हणजे क्षया. मोहस्य क्षया मोक्षः. त्यांच्या अंतःकरणातून मोह निघून गेलेला आहे, त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्या ठिकाणी सांगितलेले. धर्माने अर्थ कमवायचा आहे आणि तो धर्माने अर्थ केलेला, धर्माने प्राप्त केलेला जो अर्थ आहे त्याचाच पुन्हा वे धर्मामध्ये करायचा आहे. तो कामनेमध्ये करता करायचा नाहीये. कारण अन्यायेन उपार्जितं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति. धर्माने न्याय मार्गाने मिळवलेला पैसा हा सुख देणार आहे. अन्यायाने मिळवलेला पैसा हा काही कालपर्यंत सुख देतो. अन्यायेन उपार्जितम म्हणजे प्राप्त केलेलं धन हे 11 वर्ष. अन्यायेन उपार्जितम द्रव्यम दशवर्षाणि तिष्ठति 10 वर्ष मनुष्याला सुख देतं. पण जेव्हा 11वं वर्ष प्राप्त होतं तेव्हा न्याय मार्गाने मिळवलेल्या धनाला सुद्धा ते घेऊन जातं. प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति, ते संपूर्ण मुळासकट नाश करून टाकतं. म्हणून अर्थ सुद्धा धर्म मार्गाने मिळवलेला पाहिजे आणि जो अर्थ प्राप्त होतो त्याचा वेळ सुद्धा धर्म कार्यामध्ये खर्च झाला पाहिजे. धर्मानी अपवर्ग म्हणजे मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणून काम आणि अर्थ हे धर्म आणि मोक्षाच्या मध्ये बांधले पाहिजे. तेव्हा धर्माचं व्याख्यान सुद्धा त्या ठिकाणी पुनस्ती महर्षी भीष्माचार्यांना सांगतात. तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्य महर्षींना सांगितलं की महाराज तुम्ही पुष्कर क्षेत्राबद्दल सांगणार होता, कारण पुष्कर कसं आहे, तीर्थ गुरु म्हणलेले आणि तीर्थराज म्हणजे प्रयागराज, त्याला तीर्थांचा राजा म्हणलेले आणि हा स्वतः तीर्थ गुरु आहे. अत्यंत उच्च स्थान, गुरूंचं स्थान अत्यंत उच्च स्थान आहे. कारण गुरु हे कसे आहेत, गुकारस्तंधकारस्यात रुकारस्तन्यवर्तक. गुरु शब्दामध्ये पहिल्या अक्षराने पहिल्यांदा गुरु जर काय करत असेल, जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो अज्ञानरूपी अंधकार घालून त्याला ज्ञानरूपी जे ज्ञानामृत देतात ते गुरु. म्हणून या तीर्थाचं व्याख्यान करताना तार येते ती तीर्थम, तीर्थ त्याला म्हणतात जे मनुष्याला तारत. म्हणून जेव्हा आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने राहायला पाहिजे. तीर्थामध्ये कशासाठी जायचे, भगवंताचं वास्तव्य आहेच, पण मनुष्य जातो की बाबा माझं जे काय जाणून बुजून अजाणतेपणाने माझ्या हातून जे काही पाप घडलं असेल ते पाप नष्ट व्हावं या हेतूने मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो, गंगेमध्ये स्नान करतो. जेव्हा मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे. कारण अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, अन्य क्षेत्रामध्ये ज्या दुसऱ्या गावामध्ये जे काही केलेलं पाप आहे ते पुण्यक्षेत्रामध्ये नष्ट होतं, तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट होतं, पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप हे वज्रली फुन राहतं, ते कधीही मनुष्याचा पिच्छा सोडत नाही. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति, ते वज्रलीप होऊन राहतं, त्या पापाची कधीही निष्कृती नाही, त्या पापाचं कधीही क्षालन नाही. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे. ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेली, संपूर्ण पृथ्वीची सृष्टीची निर्मिती झालेली, आता आपण या पृथ्वी तलावरती एक यज्ञ आरंभ करायला पाहिजे. म्हणून हे ब्रह्मदेव हा यज्ञ कुठं करावा म्हणून पुष्पक विमानामधून निघालेले आहेत. आणि पुष्पक विमानामधून निघाल्यानंतर या ब्रह्मदेवाच्या हातातून एक कमल या पृथ्वी तलावरती पडलेले आणि हे कमळ या ठिकाणी 3 ठिकाणी पडलेले. म्हणून पुष्प आणि कर यांच्या हातातून पुष्प खाली पडलेले, म्हणून या क्षेत्राचं नाव पुष्कर असं झालेलं आहे. आणि हे पुष्कर क्षेत्र ब्रह्मदेवाच्या चरणरजाने पुनीत झालेलं क्षेत्र आहे. हे 3 ठिकाणी पडलेले म्हणून या ठिकाणी 3 प्रकारचे सरोवर आहेत. एक ज्येष्ठ सरोवर, एक मध्यम सरोवर आणि एक कनिष्ठ सरोवर. ज्येष्ठ सरोवर ज्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवाचा वास्तव्य, कनिष्ठ सरोवर म्हणजे मध्य सरोवर, मध्य पुष्कर त्या ठिकाणी स्वतः भगवान चतुर्भुज नारायण त्या ठिकाणी विराजमान आहे. आणि कनिष्ठ सरोवर ते रुद्र सरोवर आहे, स्वतः भगवान शंकर आशुतोष भगवान त्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून या ठिकाणी तीन सरोवर आहेत, ब्रह्म विष्णू आणि स्वतः भगवान शंकर, हे त्रिदेव या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणची प्रत्येक कर्म ही अत्यंत दिव्य आहे. म्हणून पुष्कर मध्ये जो येतो तो अत्यंत भाग्यवान आहे, कारण अनेक प्रकारची ऋषी मंडळी या पुष्कर तीर्थावरती आलेली आहे. ब्रह्मदेवानी विचार केला की बाबा अत्यंत पवित्र असणार स्थान या ठिकाणी आपण यज्ञ करावा, म्हणून ब्रह्मदेव स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. ब्रह्मदेव आल्यानंतर ऋषी मंडळी आलेले आणि प्रकार मोठा यज्ञ या ठिकाणी केलेला आहे ब्रह्मदेवानी. तेव्हा ब्रह्मदेवानी या तीर्थाला एक वरदान दिलेले तीर्थगुरु आहेत. या ठिकाणी जो मनुष्य येईल, जो या तीर्थामध्ये स्नान करील, त्याचं अखंड वास्तव्य हे स्वर्गामध्ये होईल. तेव्हा दक्षिणेकडून 1 करोड ब्राह्मण मंडळी या पुष्कर क्षेत्र ठिकाणी आलेली आहेत. आणि या पुष्कर क्षेत्रामध्ये आल्यानंतर सगळ्यांनी जर काय केलं असेल ते या पुष्कर सरोवरामध्ये स्नान केलेले. पुष्कराद्यानी तीर्थानी गंगाद्या सरितस्था आगच्छन्तु पवित्राणि स्नानकाली सदा मम. भगवान तीर्थराज तीर्थगुरूंची प्रार्थना केलेली आणि प्रार्थना करून सगळ्यांनी त्या ठिकाणी स्नान केलेले आणि 1000 वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. या तीर्थाला वरदान मिळालेलं होतं तेव्हा ही सगळी ऋषी मंडळ ब्राह्मण मंडळी ही स्वर्गाला गेलेली. आणि स्वर्गाला गेल्यानंतर तेव्हा इंद्रचंद्र देवता पुन्हा ब्रह्मदेवाजवळ आलेले आहेत. अहो महाराज, तुम्ही असं काही वरदान देऊ नका म्हणे, कारण असं जर वरदान दिलं तर सगळीच माणसं या पृथ्वी तलावरती जेवढी काही माणसं आहेत, जेवढी काही प्रजा आहे, ती सगळी स्वर्गाला जाईल आणि नरकामध्ये कोणी जाणारच नाही. तेव्हा ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी या इंद्रचंद्रादिकांना सांगितलं, व काही काळजी करू नका, आजपासून हे तीर्थ अंतरिक्षामध्ये विराजमान होईल. म्हणून हे तीर्थ तेव्हापासून या तीर्थाचा वास अंतरिक्षामध्ये व्हायला लागलेला आहे, कारण याच्यामध्ये साधू महात्मे तरुण जायला लागलेले, संन्यासी तरुण झालेले, पापी तरुण जायला लागले, संतापी तरुण झाले, सगळे तरुण जायला लागलेले. आणि सगळ्यांचा वास्तव्य जर कुठे व्हायला लागलेले तर स्वर्गामध्ये व्हायला लागलेले. तेव्हा या इंद्राणी विचार केला की बाबा स्वर्गामध्ये जर सगळीच माणसं यायला लागली, पापी तापी संन्यासी सगळीच जर यायला लागली तर नरकामध्ये जाणार कोण. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितल्यानंतर पुन्हा ही सगळी ऋषी मंडळी ब्रह्मदेवाला शरण गेली की महाराज पुढे कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये पाप हा चरमस्थितीला जाणार आहे. प्रत्येक मनुष्य पापी होणार आहे, पण या पाप्यांच्या उद्धाराकरता सुद्धा महाराज तुम्ही या क्षेत्रावरती काहीतरी असं या तीर्थक्षेत्राला असं काही वरदान करा की ज्या मंत्राच्या द्वारे पुन्हा हे पुष्कर सरोवर पुष्कर तीर्थ अंतरिक्षातून या पृथ्वी तलावरती येईल. कारण कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे फार क्षीण आहे. सत्ययुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1 लाख वर्ष होत. पुन्हा 1 शून्य कमी झाला, त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे 1000 वर्ष राहिलं, 10000 वर्ष राहिलं. पुन्हा द्वापार युगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1000 वर्ष राहिलं आणि या कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आयुष्य. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान. सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पापा पाप त्याला लागत होत, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काय नव्हतं. पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलं लभ्यते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य 1000 वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 40वा श्लोक आपण बघतो आहोत. मनापाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्तिकीजे. आता मगाच्या श्लोकावर झाला मागचा श्लोक. समाधान मिळण्यासाठी आला होता, काय करायला पाहिजे. आता इथं सुखाबद्दल ते म्हणत आहेत. सर्वही सुख, सर्व सुख, सर्व सुख ह्याचा अर्थसुद्धा आत्मसुख. बाहेर जे सुख आपल्याला मिळतं ते तात्पुरतं असतं, अशाश्वत असतं, नश्वर असतं. ज्या गोष्टीनं आपल्याला काल सुख वाटत असतं त्याच्याने आज सुख वाटेल असं नाही. सकाळी एखादी गोष्ट सुखाची वाटली तरी ती दुपारी वाटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे सुखाच्या कल्पना, त्याच्या सापेक्ष दुःखाच्या कल्पना सारखं बदलतच असतं. पण हे जे सुख आहे, शाश्वत सुख, आत्मसुख, हे मात्र अखंड आहे, अटळ आहे. त्याच्यामध्ये कधीही फरक पडत नाही. काल मी सुखी होतो आणि आज मी दुःखी झालो असं होणार नाही. ज्याला ते एकदा सापडलं, जे त्यांनी धरलं, तो अखंड सुखी असतो. म्हणून संत हे अखंड सुखीच असतात. कशीही बाहेरची परिस्थिती आहो, काही आजूबाजूचं वातावरण असो, त्यांच्या सुखाला कधी तडा जात नाही. त्या सुखाचा भंग झाला असं कधी होत नाही. म्हणून ह्याच्यात ते म्हणत आहेत, मना पाविजे सर्वही सुख जेथे. ज्या ठिकाणी, जेथे तेथे असा शब्द आलेला आहे. ज्या ठिकाणी सर्वच्या सर्व सुख तुला मिळेल, हे मना तुला मिळेल तेथे. अति आदरे ठेविजे लक्ष. सुखाचं ठिकाण शोध. बाहेर नाही हे कळलं, पहिल्यांदा कळत नाही. सद्गुरू भेटले, संत भेटले, संत वाङ्मय वाचनात आलं तर कळतं की सुखाचं ठिकाण काही वेगळंच आहे. सुखाचा झरा आत आहे, अखंड वाहतो आहे. कधी तो आटला, संपला असं होत नाही. त्यामुळे जीवाला जर हे सुख पाहिजे असेल तर मनाने काय करायला पाहिजे, तर मनाला सांगतात सर्व सुख जिथे आहे तेथे अति आदरे ठेविजे लक्ष. त्या ठिकाणी तू अत्यंत आदर आणि लक्ष ठेव. आदर हा शब्द महत्त्वाचा आहे. अति आदरे, आदर म्हणजे नुसतंच आपलं बघितलं काय आहे असं नाही आहे. ज्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे त्या ठिकाणाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आत्यंतिक पूज्य भाव असला पाहिजे. आणि अत्यंत आदराने, नम्रतेनं, प्रेमाने, भावभक्तीपूर्ण अंतःकरणाने तिथं लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं सांगितलं एखाद्या ठिकाणी लक्ष ठेवा, यांत्रिक मनुष्य लक्ष ठेवतो तसं नाही आहे. ह्याच्यात अंतःकरण भरून आलं पाहिजे आणि अंतःकरणच तिथं समर्पित झालं पाहिजे. अति आदरे, काही ठिकाणी अति नको असं समर्थ सांगतात. अति क्रोध नको, अति काम नको. पण ज्या ठिकाणी हिथं अति झाला तर त्याचा काही त्रास होणारा नाही आहे, व्याप होणारा नाही आहे. हे जितकं असेल तितकं असू दे. भगवंताची भक्ती किती करावी, अति जास्त झाली वाटतं असं होणार नाही. तसं आदर जो ठेवायचा आहे ना, तो अति आदर आहे. अति आदराने काय करायचं, लक्ष ठेव. आणि लक्ष ठेवणं ह्याचा अर्थ मन त्या ठिकाणी पाहिजे. समोर आपण पाहत असतो पण मन तिथं जर नसेल तर लक्ष राहत नाही. आपण म्हणतो पाहिलं खरं पण माझ्या काही लक्षात आलं नाही. त्याचं कारण काय झालं, मन गेलं नाही तिथं लक्ष ठेवायला. म्हणून इथं मनाला त्यांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी अत्यंत आदरपूर्वक ठेवीचे लक्ष तेथे। आणखी काय कर, विवेके कुडी कल्पना पालटीजे, पालटायला सांगितले। बघा शब्द, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे। विवेके, विवेक जागृत आहे का? आत्मानात्म विवेक आहे, व्यवहारात देखील विवेकाने वागावं असा शब्द वापरतो आपण। विचाराने वागावं, विवेकाने वागावं, तसं इथं म्हटलेलं आहे। विवेके, विवेकाचा अनुसंधान ठेवून काय कर, कुडी कल्पना, वेड्यावाकडे ज्या कल्पना असतील, त्या वाईट कल्पना, त्या पालटीजे म्हटलं आहे। नुसत्या त्या कल्पना काढून टाक म्हणून थांबलेलं नाहीत ते। मग काय करायला पाहिजे, कुडी कल्पना जर टाकायची असेल तर चांगली कल्पना तिथं बिंबवली पाहिजे। मन हे असं आहे, वेकंट राहत नाही, काही ना काहीतरी कल्पना करतच राहतं। म्हणून वाईट जर घालवायचं असेल तर चांगल्याची कल्पना करावी। नेहमी सांगितलं असतं, नामस्मरण करा, नामस्मरण करा, याचा अर्थ काय? अवांतर काहीतरी चिंतन करत बसतात, कसल्या तरी कल्पना, कसल्या तरी विचार, वासना, कामना, त्यापेक्षा चांगल्या धरा। वासनाच धरायची ना, वासुदेवाची धर। कामनाच धरायची ना, भगवंताची कामना धर। कामना धरणार तू, काही ना काहीतरी धरणार, सोडणार नाहीस। निष्काम असं मन राहिलं असं होत नाही। निर्वासन शब्द आहेत त्याला, असे निर्वासन स्थिती, निष्काम स्थिती अशी राहत नाही। काही ना काहीतरी मनात सुरू आहे। मग ते मनात जर सुरू आहे ना, तर ह्याच्याऐवजी हे घे। जसं लहान मुलाला एका हातात वाईट गोष्ट असले ती आपल्याला टाकवायची असेल, तर आपण त्याला चांगली गोष्ट दाखवतो, एखादी वस्तू, एखादं खेळणं, म्हणजे ते हातातली वस्तू टाकतं, ते टाकलं की चांगलं त्याच्या हातात द्याय। नुसतं ते टाक म्हटलं तर टाकणार नाही तो। म्हणून मानसशास्त्रच असं आहे त्या तऱ्हेनं की नुसतं एखादी गोष्ट सोड म्हणून ती होणार नाही, मग काय धर हे सांगितलं पाहिजे। म्हणून समर्थाने अनेक ठिकाणी एखादं सोड म्हणताना काय धरायचं तेही सांगितलेलं आहे। जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे, दिलं पुढे जनी वंदते सर्व भावे करावे, ते टाकलं ना मग हे धरायचं। तसं इथं त्यांनी सांगितलं, कुडी कल्पना पालटी जे, हे टाकून दे आणि चांगली कल्पना कर, आणि ते करण्यासाठीच मना सज्जना राघवी वस्ती की जे। राघवाच्या ठिकाणी जर तू वस्ती केलीस तर हे सगळं शक्य आहे। तर त्याच्या ठिकाणी जो चित्त बसलेलं असेल, मन बसलेलं असेल, तर त्याच्या ठिकाणी वेडीवाकडी वासना, कुडी कल्पना येणारच नाही। म्हणजे देहभावावर आलो, देहबुद्धी बळकट म्हटलं एका ठिकाणी, देहबुद्धी बळकट करून ब्रह्म पाहो गेला धीट। देहबुद्धी धरली आहे आणि ब्रह्माला पाहायला गेला, कसं काय सापडणार? आकाशात उड्डाण घ्यायचं आहे, खालनं दोर सोडत नाही आहे, कसं उड्डाण घेणार? शक्य नाही। म्हणून भगवंताकडे जायचं असेल, ऊर्ध्वगती जर जीवाला पाहिजे असेल, तर अधोगतीमध्ये जे देहाला बंधन झालेलं आहे आणि अडकून पडला आहे जीव, तिथून सुटला पाहिजे तो। सुटला पाहिजे याचा अर्थ ते टाकलं पाहिजे असं नाही, आसक्ती टाकली पाहिजे। संसारात असतानाच देहाचं सगळील काळजी घ्यायची आहे, पण आसक्ती ठेवायची नाही, ममत्व ठेवायचं नाही, त्याचा उपयोग करून घ्यायचा साधन म्हणून काळजी घ्यायची, पण ह्याच्या पलीकडे नाही करायचं। म्हणून मना सज्जना राघवी वस्ती की जे, मना पावी जे सर्व ही सुख जे थे, अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे। विवेके कुडी कल्पना पालटी जे, मना सज्जना राघवी वस्ती की जे। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंददादा नमस्कार.
2: नमस्कार
1: मिलिंददादा. मला असं विचारावं असं वाटतं तुम्हाला की अध्यात्म म्हणजे काय आणि आजच्या काळात त्याची गरज खरंच आहे का?
2: तर नाथांनी दिलेली जी व्याख्या आहे अध्यात्माची, दोन व्याख्या दिल्यात, त्या दोन्ही पहिल्या तुमच्यापर्यंत मांडतो आणि मग अध्यात्माची मुळात आवश्यकता आहे की नाही ते पण सांगतो. अध्यात्म अधिक आत्म, दोन शब्द आहेत, दोन शब्दांची फोड मी केली अध्यात्माची, दोन शब्दांचं एकत्रीकरण करून अध्यात्म हा शब्द बनलेला आहे, त्याची मी फोड केली अधि आणि आत्म.
1: बर,
2: तर अधि म्हणजे जाणणे आणि आत्म म्हणजे स्वतःला. ओके, तर स्वतःला जाणणे ही प्रक्रिया जी आहे ती आतली आहे, आत्मधून आहे, ती बाह्य नाहीये. बाह्य ज्या ज्या गोष्टी आहेत त्या या शरीराशी कनेक्टेड आहेत, म्हणजे या शरीराचा जो आकार आहे त्याला एक नाव दिलंय. आता या शरीराला मिलिंद हे नाव माझ्या माता पित्यांनी दिलं. तर या शरीराशी संबंधित किंवा त्यातल्या मन बुद्धी अहंकाराशी संबंधित जो काही व्यवहार आहे, देणं घेणं आहे किंवा वागणं बोलणं आहे, हे बाह्य गोष्टींशी सगळं कनेक्टेड आहे.
1: बरोबर.
2: पण मला जर स्वतःला समजून घ्यायचं असेल तर आत्मतत्व ही जी माझी ओळख आहे ती आतमध्ये आहे, आत्मशक्ती जी आहे ती आतमध्ये आहे माझ्या, त्याला जाणून घेणे ह्याला अध्यात्म म्हटलंय. अतिशय सोपी आणि साधी अशी ती व्याख्या आहे, स्वतःला जाणण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म. हा,
1: हा.
2: दुसरी एक व्याख्या आहे अधि म्हणजे टू कंट्रोल. ओके,
1: अधिकार आपण म्हणतो
2: अधिकार. तर एखाद्या व्यक्तीकडे ती शक्ती असते कंट्रोल करायची, त्याला अधिकारी असं म्हटलं. अधिकार अधिक ई, अधि अधिक कार अधिक ई. हा, तर अधि म्हणजे टू कंट्रोल, कार म्हणजे जे काही करणे आहे ते, आणि ई म्हणजे शक्ती. तर जे काही करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती कंट्रोल ज्याचा आहे अशी व्यक्ती म्हणजे अधिकारी. ही व्याख्या समजून घेण्यासाठी मी हे उदाहरण दिलं. तर त्यातला अधि म्हणजे टू कंट्रोल आणि आत्म म्हणजे स्वतःला कंट्रोल करणे, मला स्वतःला मी कंट्रोल करणे, ह्याला अध्यात्म जाणणे असं आपण म्हटलं. आता याचा अर्थ बघूयात. मी जीव म्हणून देहामध्ये आलो आहे तर माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अहंकार, आणि त्या अहंकाराच्या पाठीमागे माझं जे काही सीमित ज्ञान आहे, लिमिटेड जे नॉलेज आहे, त्याच्यामुळे माझ्यामध्ये ज्या ज्या काही भावभावनांचा विस्फोट होत असतो प्रत्येक क्षणी, त्याच्यावरती माझा कंट्रोल नसतो. मागच्या एपिसोड मध्ये म्हटलं की कोणीतरी माझ्याबद्दल खूप चांगलं बोललं की तू दिसायला चांगला आहेस, वागायला खूप चांगला आहेस, तू अत्यंत इंटेलिजंट आहेस, तू असलास की आम्हाला खूप छान वाटतं, असं सुखावणारं काही बोललं की माझा अहंकार सुखावला जातो आणि मी खूप आनंदी होतो. पण कोणी म्हटलं की तू अतिशय दिसायला वाईट आहेस, कुरूप आहेस, आणि तू असलास की खूप टॉक्सिक वाटतं आम्हाला, आणि तू नसलास तरच बरं वाटतं, तर मला एकदम त्या बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल राग येतो आणि खूप निराश व्हायला होतं, आणि मी त्या रागाच्या भरामध्ये त्याला अजून चार गोष्टी त्याच्याबद्दल ऐकवतो आणि तो राग माझा थांबतच नाही. तो कायम त्या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये राहत असतो. याचं कारण काय? ती इमोशन्स जी आहेत, त्या भावभावना ज्या आहेत, त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. मी कधीतरी हे उदाहरण पण सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीनी आपल्याला 10 पैकी 9 आपल्या गुणांच्या बद्दल आपली स्तुती केली आणि 10वी गोष्ट आहे जी आपल्यातलं न्यून किंवा आपल्यातला अवगुण आपल्याला सांगितला, तर ती व्यक्ती पुढच्या वेळेला जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्या 9 चांगल्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत, तर ती 10वी गोष्ट जी सांगितलेली असते अवगुणाची ती आपल्याला पटकन आठवते. हा मानवी स्वभाव आहे, त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो. तो कंट्रोल आपण आणणे ह्याच्यासाठी जी प्रक्रिया आपण करतो त्याला आध्यात्मिक साधना असं पण म्हटलं, त्याला ध्यान म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी ज्या क्रिया करायच्या त्या आपण केल्या, आणि शांती आणि स्थिरता ही जी मनाची अहंकाराची योग्य स्थिती आहे त्या जीवाला त्या पोझिशन पर्यंत घेऊन जायचं, ह्याला जी प्रक्रिया करायला लागते त्याला आपण साधना म्हटलं आणि ती साधना त्या अध्यात्माचा बेस आहे. बघा ना, मन आपल्याला दिसत नाही, बुद्धी पण आपल्याला दिसत नाही, आणि अहंकार तर आपल्याला सगळीकडे व्यापलेला आहे. या मनाला बुद्धीला व्यापून पुन्हा दशांगुळवरती उरलेला आहे. तर दोन प्रकारचे अहंकार आहेत. एक भौतिक अज्ञानाचा अहंकार जो जीवामध्ये आहे त्याला जीवाचा अहंकार म्हटलं, आणि जो परमतत्वाचा ज्ञानपूर्ण परिपूर्ण अहंकार आहे त्याला शिवाचा अहंकार म्हटलं.
1: हो असं पण आहे का?
2: हो. म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जीवभावामध्ये असताना आपण गुरु शोधून किंवा ते ज्ञान मिळवून ज्ञानाच्या भक्तीच्या वैराग्याच्या साधनेच्या कुठल्याही माध्यमातनं शिवाचा अहंकार जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचणे आणि तो आपल्या आतमध्ये जागृत करणे याला आपण अध्यात्म असं म्हटलं.
1: अच्छा, म्हणजे जीवाचा अहंकार जसं चुकीचा असतो तसा शिवाचा अहंकार. मला असं वाटलं की आध्यात्मिक तुम्ही प्रगत झालात की त्याबद्दल तुम्हाला अहंकार होतो की मी असा आहे, त्याला शिवाचा अहंकार म्हणतात, नाही का?
2: अगदी बरोबर. याच्यातली गंमत सांगतो. दोन शब्द आहेत. शब्द आपल्याला ज्ञान देण्यासाठी म्हणून निर्माण झालेले आहेत. कारण आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व या दोन गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, कुठे शरीराने किंवा कुठल्या मशीनच्या खाली आपण मेजर पण करू शकत नाही, इतक्या सूक्ष्माती सूक्ष्म आहेत. सूक्ष्म शब्द सुद्धा अपुरा पडेल, इतकं त्याच्याही पलीकडचं सूक्ष्म असं ते सगळं जगत आहे. पण ते आपल्या आतच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, जे पिंडात आहे, जे माझ्या आतमध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे. तर ब्रह्म आणि आत्मा या दोन गोष्टी समजल्या तर ज्याला मीपणा आहे तो आत्मा, म्हणजे आयडेंटिटी आहे मीपणाची, त्याला आत्मा असं म्हटलं. आणि ज्याला मीपणा नाही, अहंकार नाही, त्याला ब्रह्म असं म्हटलं.
1: ओहो.
2: हा, आत्मा म्हणजे मी आणि ब्रह्म या शब्दामध्ये बृह हा धातू आहे. बृह म्हणजे पसरणे, एक्सपांड करणे. तर प्रत्येक क्षणी हे जगत जे आहे, अनंत ब्रह्मांड जे आहेत, ती एकमेकांपासून लांब जातात, एक्सपांड होतात. ती एक्सपांड ज्या आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये होत आहेत, स्पेसमध्ये होत आहेत, ते अवकाश सुद्धा अनंत आहे. तुम्हाला त्याची सुरुवात आणि शेवट कधीही सापडू शकणार नाही, एवढं ते प्रचंड आहे, अनंत आहे, ज्याचा अंत नाही असं ते आहे. तर हे आपल्याला शब्दांनी पण समजू शकत नाही, पण ते ध्यानाच्या माध्यमातनं स्वतःला समजण्याच्या प्रक्रियेतनं सहजपणाने समजतं. पण त्यासाठी आपण स्वतःच्या या शरीरामधल्या ज्या पाच खिडक्या मानल्या जातात, नाक, कान, डोळे, तोंड आणि त्वचा,
1: पंचेंद्रिय,
2: या खिडक्या बंद करायच्या आणि मनाला जे बाहेर धावतं या खिडक्यातून सतत ते आतल्या आनंदमय कोशापर्यंत नेऊन बसवायचं. हे शरीर म्हणजे आपला अन्नमय कोश आहे, म्हणजे देह,
1: देह आहे
2: जो अन्न खाऊन आणि दुसऱ्याचं अन्न बनणार आहे, असा हा अन्नमय कोश आहे.
1: दोन्ही अर्थ आहे का, की दुसऱ्याचं अन्न बनणार आहे असा पण त्याचा अर्थ आहे का?
2: हा, कारण की या शरीराच्या आतमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू आपल्या आतमध्ये राहत असतात आणि ते शरीरात मधनं आपलं अन्न, म्हणजे आपण जे काही खातो आणि शरीरामध्ये जे काही बनतंय ते त्यांचं अन्न असतं. मृत्यूनंतर जीवाचं जे शरीर आहे ते दुसऱ्या कोणाचं तरी अन्न बनतं. पाच तत्व पाच तत्वामध्ये विलीन होतात मृत्यूनंतर, पण ती तत्व मातीमध्ये जेव्हा आपण एखादा जीव पुरतो तेव्हा इतर छोटे छोटे जीव जे असतात ते त्याच्यावरती अटॅक करतात आणि ते सगळं मांस खातात किंवा त्या संपूर्ण जीवाची हाडं सोडून बाकी सगळं खाऊ शकतात. हा, खातातच ना, आपल्याला माहिती, आपण बघितलेलं आहे. एखादा जीव मेला असेल तर त्याला मुंग्या लागतात.
1: हो.
2: तर म्हणजे ते दुसऱ्या जीवाचं अन्न आहे, पण तो जीव जिवंत असेपर्यंत इतर गोष्टींचं अन्न बनून खात होता. तर ही साखळी आहे संपूर्ण. तर हा अन्नमय देह आहे जो अन्नाने पोसलेला आहे आणि दुसऱ्याचं अन्न आहे. त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश म्हणजे प्राणमय देह, त्याच्या आतमध्ये मनोमय देह, मन जिथे आहे तो, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय देह म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान जिथे आपण स्टोअर केलेलं असतं असा देह, आणि त्याच्या आतमध्ये आनंदमय देह म्हणजे परमतत्वाचं जिथे स्थान आहे तो. तर माणूस किंवा कुठलाही जीव आहे तो बाह्यसृष्टीशी कनेक्ट झाला जन्माला आल्यानंतर की त्याला ते जगत जे आहे ते आपलं स्वतःचं आहे असं वाटतं आणि तो त्याच्यामध्येच पूर्णपणे गुंतून आणि गुंगून जातो. या पाचही खिडक्यांच्या माध्यमातून तो ते जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते जग उपभोगण्याचा प्रयत्न करत असतो, जगण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याला जर आतमध्ये परमतत्वापर्यंत जायचं असेल तर पहिल्या या पाचही खिडक्या काही वेळासाठी बंद केल्या पाहिजेत. म्हणजे ध्यानाला बसतो तेव्हा कानांनी काही ऐकू आलं नाही पाहिजे, डोळ्यांनी काही दिसलं नाही पाहिजे, नाकानी काही वास नाही आला पाहिजे, तोंडाने काही खायची इच्छा नाही झाली पाहिजे आणि त्वचेतनं काही स्पर्श करण्याची इच्छा नाही झाली पाहिजे. म्हणजे मन आतल्या दिशेला वळलं पाहिजे. तर मग ही जी दालनं आहेत प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ही दालनं ओलांडून कधी ना कधीतरी मन आनंदमय कोशाच्या गाभाऱ्यात जातं आणि बघता बघता ते मन आनंदमय स्थितीला पोहोचतं. आपण एखाद्या तलावाच्या आतमध्ये उडी मारली तर ते पाणी जे आहे ते आपल्या शरीराच्या आतमध्ये जातं आणि त्या पाण्याच्या आतमध्ये आपण असतो, अशी दोन्ही स्थिती जी असते. तसं आपण आनंदमय कोशाच्या तलावामध्ये उडी मारली तर तो आनंद आपल्या रोमारोमातही भिनतो आणि आपण त्या आनंदाच्या आतमध्ये डुंबत असतो.
1: दादा, अहंकार हा शब्द आपण नेहमी निगेटिव्ह घेतो ना.
2: हो हो.
1: तर तुम्ही जेव्हा म्हणलात की जीवाचा अहंकारापासून शिवाच्या अहंकारापर्यंत जायचं, तर शिवाचा अहंकार हा पॉझिटिव्ह आहे का, म्हणजे ते मला कळलं नाही.
2: तो पॉझिटिव्हच नाही, तो डिव्हाईन आहे, दिव्य आहे.
1: हो हो.
2: दोन्हीतला फरक सांगतो की जीवाचा अहंकार म्हणजे मी कोणीतरी आहे, मी हे शरीर आहे, मी कोणाचा तरी मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पती पत्नी आहे किंवा बाकीची जी नाती आपल्याशी जोडली जातात त्याच्यातनं आपल्या ज्या ज्या भूमिका तयार होत असतात त्या म्हणजेच मी आहे. कारण मी या शरीराशीच कनेक्टेड जेवढ्या गोष्टी आहेत तर त्या मर्यादित परिघामध्येच मी जगत असतो. आणि भौतिक ज्ञान जे आहे ते आणि आत्मज्ञान याच्यामध्ये हा फरक आहे की भौतिक ज्ञान किंवा विज्ञान कितीही उच्च असलं तरी त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादा जेव्हा ओलांडून पुढे जातो तेव्हा जे होतं त्याला आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. तर माणूस आयुष्यभर त्या लिमिटेड परिघामध्येच जगत असतो आणि त्याला वाटत असतं मी फारच काहीतरी उच्च असं गाठलेलं आहे, यश मिळवलेलं आहे. तर त्या अहंकाराच्या मुळे तो स्वतः दुखावला जातो, दुसऱ्यांना दुखावतो, स्वतः दुःखी होतो, दुसऱ्यांना दुःखी करत असतो किंवा सुखी होतो, दुसऱ्यांना सुखी करत असतो, हे सगळं चालू असतं. पण त्याला मर्यादा येते. एका पॉइंट नंतर तुम्ही कोणालाही दुःखी किंवा सुखी करू शकत नाही कारण त्याची ती मर्यादा आहे. पण जेव्हा तुम्ही आत्मज्ञानाच्या दिशेने प्रवास करता आणि शिवाचा अहंकार जो आहे त्याच्याशी जोडले जाता तेव्हा काय चमत्कार होतो तो सांगतो. कारण शिव हे तत्व आहे, ती कोणी व्यक्ती नाहीये, ती ज्ञानमय परमात्मज्ञान, परमात्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, परमाचं ज्ञान असलेली ती शक्ती आहे, ते तत्व आहे. त्या तत्वाशी जोडलो गेलो की ते सगळं ज्ञान आपल्या आतमध्ये जागृत होतं. किंवा मी म्हणजे शरीर आहे ही जी लिमिटेड भावना आपल्या मनामध्ये असते आणि तसंच जीवन आपण जगत असतो ती गळून पडते आणि मी म्हणजे अनंत ही परिपूर्ण ज्ञानाची स्थिती आपल्या आतमध्ये जागृत होते. या अर्थाने शिवतत्व जे आहे ते अतिशय दिव्य आहे आणि त्याच्याशी जोडलं जाणे आणि ते परिपूर्ण आत्मज्ञान आतमध्ये जागृत करणे हेच आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे.
1: आणि त्यालाच म्हणायचं की शिवाचा अहंकार.
2: त्यालाच शिवाचा अहंकार म्हणजे शिवतत्वाचा अहंकार आहे असं म्हणायचं. आणि जे दुसरं सांगितलं की ब्रह्म मध्ये बृहधातू आहे आणि ते एक्सपांड होत आहे. तर ब्रह्म म्हणजे मी कोणी आहे अशी स्थिती नाही, न्यूट्रल असलेलं ते तत्व आहे. त्याच्या असण्याने आत्मतत्व कार्य करतं आणि आत्मतत्वाच्या असण्याने शक्ती कार्य करते. म्हणून हे सगळं एकमेकांशी जोडलेलं
1: आहे.
2: आणि मग ब्रह्मा विष्णू महेश या तीन शक्ती आहेत. देवता मध्ये दिव हा धातू आहे, दिव म्हणजे प्रकाशमय शक्ती. तर एका शक्तीनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यासाठी आपल्याला ब्रह्म या स्थितीमध्ये अवतरित केलं, विष्णू या स्थितीमध्ये अवतरित केलं आणि शिव या स्थितीत अवतरित केलं. तर या सगळ्या शक्ती ब्रह्मांडामध्ये ज्या आहेत त्या पिंडामध्ये म्हणजे आपल्या आतमध्ये या शरीराच्या आतमध्येच आहेत. त्यांना जाणून घेणं, त्यांचं कार्य, त्यांचं उद्दिष्ट जाणून घेणं आणि मन बुद्धी अहंकार यावरती कंट्रोल करून, आपल्या भावभावनांवरती कंट्रोल करून, आपलं अंतिम उद्दिष्ट म्हणजे स्व उत्थान गाठणं, यासाठी आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची नितांत गरज आहे.
1: श्रोते हो, मला वाटतं तुम्हाला एपिसोड नक्कीच आवडला असेल आणि वेगळा वाटला असेल. तर आज आम्ही इथेच थांबतो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.
3: व्हीएसएसच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
4: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
3: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
6: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सातारा जिल्ह्यात वास्तव्य करून असणारे रामकृष्णबुवा भाटे हे उत्तम कीर्तनकार होते। ते अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनाला गेलेले असताना त्यांनी स्वामींपुढे कीर्तन केलं। कीर्तनाला खूप गर्दी जमा झाली होती। ती गर्दी पाहून रामकृष्णबुवांच्या मनातला अभिमान अचानकपणे जागा झाला आणि ते स्वामींविषयी अत्यंत हुशारीने टोचून बोलू लागले। स्वामींच्या ते लक्षात आलं। समर्थांच्या शेजारी एक विद्वान आणि अतिशय नम्र साधू पुरुष कीर्तन ऐकायला बसले होते। त्यांना रामकृष्णबुवांचं हे शहाणपणाचं टोचून बोलणं सहन होईना। ते रामकृष्णबुवांना फक्त एवढंच म्हणाले, स्वामी श्री दत्तावतारी आहेत ते तुम्हाला ठाऊक दिसत नाही। चार वेद आणि सहा शास्त्र मुखोद्गत केलीत म्हणून लोक तुम्हाला पंडित म्हणतील, परंतु कितीही तपश्चर्या केलीत तरी स्वामींची योग्यता, कितीही जन्म घेतले तरी तुम्हाला स्वप्नात सुद्धा प्राप्त होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। तुमचे गुरु वाडकर बुवा अत्यंत नम्र आणि शालीन वृत्तीचे होते। ते निराभिमानी होते। गुरुचा गुण तुम्ही कसा काय घेतला नाहीत? कीर्तनात परमार्थ समजावून सांगता आणि अहंकारी वृत्तीने जगता, हे तुम्हाला शोभत नाही। साधू पुरुषाचं हे बोलणं ऐकून माटे बुवा खजील झाले। त्यांना आपली चूक कळली आणि ते स्वामींच्या पाया पडले, त्यांची क्षमा मागितली। काही दिवस ते स्वामींच्या सन्निध राहून साताऱ्याला निघून गेले। काही दिवसांनी रामकृष्णबुवा स्वामींच्या ओढीने आले आणि त्यांनी कीर्तन सप्ताह तर केलाच, परंतु भागवताचाही सप्ताह केला। स्वामी सातही दिवस मोठ्या प्रेमाने श्रवणाकरता आले, कीर्तनाला रोज आले। एका क्षणी बुवा चटकन म्हणाले, ह्या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी कुठले चरण आम्हाला सोबत करतील? ते वाक्य पूर्ण होण्याआधीच आपला एक चरण स्वामींनी पुढे केला। ते पाहून बुवा सद्गदित झाले आणि त्यांनी स्वामींच्या जवळ जाऊन तो चरण घट्ट पकडला। तेव्हा स्वामींनी दुसरा चरण पुढे केला। तो चरण बाळाप्पा सेवेकरी यांनी घट्ट पकडला। महाराजांनी माटेबुवांवर कृपा केली होती। माटेबुवा स्वामींच्या चरणांची लोळण घेत म्हणाले, स्वामी तुम्हीच हा भवसागर पार करायला मदत करणार आहात। तेव्हा लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, कर्मफलाचा अजिबात विचार न करता, कुकर्माची संगती अजिबात न धरता, तुम्ही फक्त तुमचं कर्म मनापासून करा आणि भगवंताला ते अर्पण करा। महत्त्वाचं म्हणजे माझ्या हातून फक्त चांगलीच कृत्य घडतील असा स्वतःशी प्रथम संकल्प करा। निष्काम कर्मयोगाची बीज पेरल्याशिवाय भगवंत भक्तीचं पीक तरारून येत नाही, हे लक्षात ठेवा। ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। ज्ञानदेवांची ही ओवी आपण आपल्या हृदयाशी घट्ट पकडायला हवी, तरच निष्काम कर्म हातून घडेल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 22 ऑगस्ट. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असं वाटतं की मी कोणाची निंदा करत नाही, धर्माने वागतो, तरी दुःखी आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसतात. हे कसं काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरलं त्याला दुःख व्हावं, यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं अशी ही पुष्कळांना शंका येते. खरोखर याचं मर्म जर आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग. दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला, पण तो आपल्या गावाला येणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकोट्यांचा होता, पण तो आपल्या गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितले आहेत, एक सांख्य मार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी होत. सांख्यांचा साधनमार्ग अत्यंत सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चट दिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा, वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचं कारण आपण विचारलं तर ती माणसं 10 निरनिराळी कारणं सांगतील. यावरून असं दिसतं की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचं शास्त्र निराळच आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचं दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावं. श्रीराम

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 10 शारदेची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, अनर्थ देशातील देवरथ नामक ब्राह्मणाला शारदा नावाची कन्या होती। त्याने तिचा 12 वर्षीच विवाह करून दिला। लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतलं। एकदा शारदेचा पती स्नान संध्या करून नदीवरून परतत असता विषारी साप चावून मरण पावला। त्यावेळी देवरथाने मोठ्या धैर्याने मुलीला सावरलं आणि जावयाचं उत्तर कार्य केलं। कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैध्रुव नामक एक अंध ऋषी देवरथाकडे आले। शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केलं। तेव्हा त्यांनी तिला, तुझं सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला। त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली। तेव्हा नैध्रुव म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चिंत रहा। ही गोष्ट शारदेच्या माता पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैध्रुवांनी त्यांचं समाधान केलं। त्यानंतर देवरथाकडे राहूनच नैध्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला। शारदेकडून उमा महेश्वराचं व्रत करवून घेऊन त्याचं उद्यापनही केलं। असं 1 वर्ष सरलं। एका रात्री नैध्रुव आणि शारदा उमा महेश्वरांचं चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिलं। तेव्हा नैध्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली। तेव्हा देवीने शारदेचा पूर्वजन्म कृत कर्म आणि ऋणानुबंध सांगून पुढे म्हटलं, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे। तो हिला स्वप्नात भोग देईल। त्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल। असं बोलून देवी गुप्त झाली। पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली। तेव्हा लोकांनी तिचा छळ केला। तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली। एका कुत्सित निंदकाला तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली। पुढे तिला जो पुत्र झाला त्याचं नाव शारदानंदन ठेवण्यात आलं। तो विद्वान पंडित झाला। पुढे दैवयोगाने शारदेची आणि द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण इथे शिवरात्रीस भेट झाली। पती पत्नी आणि पुत्र यांचं मिलन झालं। कालांतराने पती निधनानंतर शारदेने सहगमन केलं आणि ती दोघे कैलासलोकी गेली। ओम नमः शिवाय।

सर नेमेसी, गुरुवचन शारदा ऐकोन, तैसेच करी न पडे न्यून, नै ध्रुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला।

अढळ शोभा बहुत आणिजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाचा करोनी मग एक निष्ठा धरूनी षोडशोपचारी पूजिजे यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करून षड्रस चतुर्विध अन्न।

प्राशित तोची झाला ऋषिशृंगी, तेने ख्याती केली दशरथ यागी, सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी, दिव्यपुत्र प्रसवनी।

असत्य म्हणती, तरी जिव्हा चिरोनी किडे पडती, ऐसे ऐकता सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती त्रिवाचा, कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्वही कापट्य असत्य, तो जिव्हा चिरोनी

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 10वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी: विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याने सतत हा अध्याय बरोबरच वाचावा, याचा 1 वर्ष पाठ करावा. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय बंदी.

0: कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, कृप्र खाडीलकर यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8

0: वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

अगदी सुद्धा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोताओ, सुनते हे संत तुलसीदास की पदरचना. संगीत अरुण सराफ और स्वर राजन शेगुणशी और अरुण सराफ का.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.
2: नीलांजन समाभासं रविपुत्र

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला

40वा श्लोक आपण बघतो आहोत. मनापाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता मगाच्या श्लोकावर झाला मागचा श्लोक. समाधान मिळण्यासाठी आला होता, काय करायला पाहिजे. आता इथं सुखाबद्दल ते म्हणत आहेत. सर्व ही सुख, सर्व सुख, सर्व सुख ह्याचा अर्थसुद्धा आत्मसुख. बाहेर जे सुख आपल्याला मिळतं ते तात्पुरतं असतं, अशाश्वत असतं, नश्वर असतं. ज्या गोष्टीनं आपल्याला काल सुख वाटत असतं त्याच्याने आज सुख वाटेल असं नाही. सकाळी एखादी गोष्ट सुखाची वाटली तरी ती दुपारी वाटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे सुखाच्या कल्पना त्याच्या सापेक्ष दुःखाच्या कल्पना सारखं बदलतच असतं. पण हे जे सुख आहे शाश्वत सुख, आत्मसुख, हे मात्र अखंड आहे, अटळ आहे. त्याच्यामध्ये कधीही फरक पडत नाही. काल मी सुखी होतो आणि आज मी दुःखी झालो असं होणार नाही. ज्याला ते एकदा सापडलं, जे त्यांनी धरलं, तो अखंड सुखी असतो. म्हणून संत हे अखंड सुखीच असतात. कशीही बाहेरची परिस्थिती आहो, काही आजूबाजूचं वातावरण असो, त्यांच्या सुखाला कधी तडा जात नाही किंवा सुखाचा भंग झाला असं कधी होत नाही. म्हणून ह्याच्यात ते म्हणत आहेत, मना पाविजे सर्व ही सुख जेथे. ज्या ठिकाणी, जेथे तेथे असा शब्द आलेला आहे, ज्या ठिकाणी सर्वच्या सर्व सुख तुला मिळेल, हे मना तुला मिळेल तेथे अति आदरे ठेवी जे लक्ष. सुखाचं ठिकाण शोध, बाहेर नाही हे कळलं, पहिल्यांदा कळत नाही. सद्गुरू भेटले, संत भेटले, संत वाङ्मय वाचनात आलं तर कळतं की सुखाचं ठिकाण काही वेगळंच आहे. सुखाचा झरा आत आहे, अखंड वाहतो आहे. कधी तो आटला, संपला असं होत नाही. त्यामुळे जीवाला जर हे सुख पाहिजे असेल तर मनाने काय करायला पाहिजे, तर मनाला सांगतात सर्व सुख जिथे आहे तेथे अति आदरे ठेविजे लक्ष. त्या ठिकाणी तू अत्यंत आदर आणि लक्ष ठेव. आदर या शब्द महत्त्वाचा आहे. अति आदरे, आदर म्हणजे नुसतंच आपलं बघितलं काय आहे असं नाही आहे. ज्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे त्या ठिकाणाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अत्यंतिक पूज्य भाव असला पाहिजे. आणि अत्यंत आदराने, नम्रतेनं, प्रेमाने, भावभक्तीपूर्ण अंतःकरणाने तिथं लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं सांगितलं एखाद्या ठिकाणी लक्ष ठेवा, हे आंतरिक मनुष्य लक्ष ठेवतो तसं नाही आहे. ह्याच्यात अंतःकरण भरून आलं पाहिजे आणि अंतःकरणच तिथं समर्पित झालं पाहिजे. अति आदरे, काही ठिकाणी अति नको असं समर्थ सांगतात, अति क्रोध नको, अति काम नको. पण ज्या ठिकाणी हिथं अति झाला तर त्याचा काही त्रास होणारा नाही आहे, व्याप होणारा नाही आहे. हे जितकं असेल तितकं असू दे. भगवंताची भक्ती किती करावी, अति जास्त झाली वाटतं असं होणार नाही. तसं आदर जो ठेवायचा आहे ना तो अति आदर आहे. अति आदराने काय करायचं, लक्ष ठेव. आणि लक्ष ठेवणं ह्याचा अर्थ मन त्या ठिकाणी पाहिजे. समोर आपण पाहत असतो पण मन तिथं जर नसेल तर लक्ष राहत नाही. आपण म्हणतो पाहिलं खरं पण माझ्या काही लक्षात आलं नाही, त्याचं कारण काय झालं, मन गेलं नाही तिथं लक्ष ठेवायला. म्हणून इथं मनाला त्यांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी अत्यंत आदरपूर्वक ठेवी जाईल लक्ष तेथे. आणखी काय कर, विवेके कुडी कल्पना पालटीजे, पालटायला सांगितली आहे. बघा शब्द, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. विवेके, विवेक जागृत आहे का? आत्मानात्म विवेक आहे. व्यवहारात देखील विवेकाने वागावं असा शब्द वापरतो आपण. विचाराने वागावं, विवेकाने वागावं, तसं इथं म्हटलेलं आहे. विवेके, विवेकाचा अनुसंधान ठेवून काय कर, कुडी कल्पना,
वेड्यावाकडे ज्या कल्पना असतील त्या वाईट कल्पना त्या पालटीजे म्हटलं आहे. नुसत्या त्या कल्पना काढून टाक म्हणून थांबलेले नाहीत ते. मग काय करायला पाहिजे, कुठली कल्पना जर टाकायची असेल तर चांगली कल्पना तिथं बिंबवली पाहिजे. मन हे असं आहे, वेकंट राहत नाही, काही ना काहीतरी कल्पना करतच राहतं. म्हणून वाईट जर घालवायचं असेल तर चांगल्याची कल्पना करावी. नेहमी सांगितलं असतं नामस्मरण करा, नामस्मरण करा, याचा अर्थ काय? अवांतर काहीतरी चिंतन करत बसतात, कसल्या तरी कल्पना, कसल्या तरी विचार, वासना, कामना, त्यापेक्षा चांगल्या धरा. वासनाच धरायची ना वासुदेवाची धर, कामनाच धरायची ना भगवंताची कामना धर. कामना धरणार तू, काही ना काहीतरी धरणार, सोडणार नाहीस. निष्काम असं मन राहिलं असं होत नाही. निर्वासन शब्द आहेत त्याला, असे निर्वासन स्थिती, निष्काम स्थिती अशी राहत नाही. काही ना काहीतरी मनात सुरू आहे. मग ते मनात जर सुरू आहे ना तर ह्याच्याऐवजी हे घे. जसं लहान मुलाला एका हातात वाईट गोष्ट असले ते आपल्याला टाकवायची असेल तर आपण त्याला चांगली गोष्ट दाखवतो, एखादी वस्तू, एखादं खेळणं, म्हणजे ते हातातली वस्तू टाकतं, ते टाकलं की चांगलं त्याच्या हातात द्याय. नुसतं ते टाक म्हटलं तर टाकणार नाही तो. म्हणून मानसशास्त्रच असं आहे त्या तऱ्हेनं की नुसतं एखादी गोष्ट सोड म्हणून ती होणार नाही. मग काय धर हे सांगितलं पाहिजे. म्हणून समर्थांनी अनेक ठिकाणी एखादं सोड म्हणताना काय धरायचं तेही सांगितलेलं आहे. जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे, दिलं पुढे जनी वंदते सर्व भावे करावे, ते टाकलं ना मग हे धरायचं. तसं इथं त्यांनी सांगितलं कुडी कल्पना पालटी जे हे टाकून दे आणि चांगली कल्पना कर, आणि ते करण्यासाठीच मना सज्जना राघवी वस्ती की जे. राघवाच्या ठिकाणी जर तू वस्ती केलीस तर हे सगळं शक्य आहे. तर त्याच्या ठिकाणी जो चित्त बसलेलं असेल, मन बसलेलं असेल, तर त्याच्या ठिकाणी वेडी वाकडी वासना कुडी कल्पना येणारच नाही. म्हणजे देहभावावर आलो देहबुद्धी बळकट, म्हटलं एका ठिकाणी देहबुद्धी बळकट करून ब्रह्म पाहो गेला धीट. देहबुद्धी धरली आहे आणि ब्रह्माला पाहायला गेला कसं काय सापडणार? आकाशात उड्डाण घ्यायचं आहे, खालनं दोर सोडत नाही आहे, कसा उड्डाण घेणार? शक्य नाही. म्हणून भगवंताकडे जायचं असेल, ऊर्ध्वगती जर जीवाला पाहिजे असेल तर अधोगतीमध्ये जे देहाला बंधन राहिलेलं आहे आणि अडकून पडला आहे जीव, तिथून सुटला पाहिजे तो. सुटला पाहिजे ह्याचा अर्थ ते टाकलं पाहिजे असं नाही, आसक्ती टाकली पाहिजे. संसारात असतानाच देहाचं सगळील काळजी घ्यायची आहे पण आसक्ती ठेवायची नाही, ममत्व ठेवायचं नाही, त्याचा उपयोग करून घ्यायचा साधन म्हणून काळजी घ्यायची, पण ह्याच्या पलीकडे नाही करायचं. म्हणून मना सज्जना राघवी वस्तिकी जे, मना पावी जे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटी जे, मना सज्जना राघवी वस्तिकी जे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
2: नमस्कार
1: मिलिंदादा. मला असं विचारावं असं वाटतं तुम्हाला की अध्यात्म म्हणजे काय आणि आजच्या काळात त्याची गरज खरंच आहे का?
2: तर नाथांनी दिलेली जी व्याख्या आहे अध्यात्माची, दोन व्याख्या दिल्यात, त्या दोन्ही पहिल्या तुमच्यापर्यंत मांडतो आणि मग अध्यात्माची मुळात आवश्यकता आहे की नाही ते पण सांगतो. अध्यात्म अधिक आत्म, दोन शब्द आहेत, दोन शब्दांची फोड मी केली अध्यात्माची, दोन शब्दांचं एकत्रीकरण करून अध्यात्म हा शब्द बनलेला आहे, त्याची मी फोड केली आधी आणि आत्म.
1: बर,
2: तर आधी म्हणजे जाणणे आणि आत्म म्हणजे स्वतःला. ओके, तर स्वतःला जाणणे ही प्रक्रिया जी आहे ती आतली आहे, आत्मधून आहे, ती बाह्य नाही आहे. बाह्य ज्या ज्या गोष्टी आहेत त्या या शरीराशी कनेक्टेड आहेत, म्हणजे या शरीराचा जो आकार आहे त्याला एक नाव दिलंय. आता या शरीराला मिलिंद हे नाव माझ्या माता पित्यांनी दिलं. तर या शरीराशी संबंधित किंवा त्यातल्या मन बुद्धी अहंकाराशी संबंधित जो काही व्यवहार आहे, देणं घेणं आहे किंवा वागणं बोलणं आहे, हे बाह्य गोष्टींशी सगळं कनेक्टेड आहे.
1: बरोबर.
2: पण मला जर स्वतःला समजून घ्यायचं असेल तर आत्मतत्व ही जी माझी ओळख आहे ती आतमध्ये आहे, आत्मशक्ती जी आहे ती आतमध्ये आहे माझ्या, त्याला जाणून घेणे ह्याला अध्यात्म म्हटलंय. अतिशय सोपी आणि साधी अशी ती व्याख्या आहे. स्वतःला जाणण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म.
1: हा, हा.
2: दुसरी एक व्याख्या आहे आधी म्हणजे टू कंट्रोल. ओके,
1: अधिकार आपण म्हणतो
2: अधिकार. तर एखाद्या व्यक्तीकडे ती शक्ती असते कंट्रोल करायची, त्याला अधिकारी असं म्हटलं. अधिकार अधिक ई, अधी अधिक कार अधिक ई. हा, तर अधी म्हणजे टू कंट्रोल, कार म्हणजे जे काही करणे आहे ते, आणि ई म्हणजे शक्ती. तर जे काही करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती कंट्रोल ज्याचा आहे अशी व्यक्ती म्हणजे अधिकारी. ही व्याख्या समजून घेण्यासाठी मी हे उदाहरण दिलं. तर त्यातला आधी म्हणजे टू कंट्रोल आणि आत्म म्हणजे स्वतःला कंट्रोल करणे. मला स्वतःला मी कंट्रोल करणे ह्याला अध्यात्म जाणणे असं आपण म्हटलं. आता याचा अर्थ बघूयात. मी जीव म्हणून देहामध्ये आलो आहे तर माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अहंकार, आणि त्या अहंकाराच्या पाठीमागे माझं जे काही सीमित ज्ञान आहे, लिमिटेड जे नॉलेज आहे, त्याच्यामुळे माझ्यामध्ये ज्या ज्या काही भावभावनांचा विस्फोट होत असतो प्रत्येक क्षणी, त्याच्यावरती माझा कंट्रोल नसतो. मागच्या एपिसोड मध्ये म्हटलं की कोणीतरी माझ्याबद्दल खूप चांगलं बोललं की तू दिसायला चांगला आहेस, वागायला खूप चांगला आहेस, तू अत्यंत इंटेलिजंट आहेस, तू असलास की आम्हाला खूप छान वाटतं, असं सुखावणारं काही बोललं की माझा अहंकार सुखावला जातो आणि मी खूप आनंदी होतो. पण कोणी म्हटलं की तू अतिशय दिसायला वाईट आहेस, कुरूप आहेस, आणि तू असलास की खूप टॉक्सिक वाटतं आम्हाला, आणि तू नसलास तरच बरं वाटतं, तर मला एकदम त्या बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल राग येतो आणि खूप निराश व्हायला होतं, आणि मी त्या रागाच्या भरामध्ये त्याला अजून चार गोष्टी त्याच्याबद्दल ऐकवतो आणि तो राग माझा थांबतच नाही. तो कायम त्या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये राहत असतो. याचं कारण काय? ती इमोशन्स जी आहेत, त्या भावभावना ज्या आहेत, त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. मी कधीतरी हे उदाहरण पण सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्याला 10 पैकी 9 आपल्या गुणांच्या बद्दल आपली स्तुती केली आणि 10वी गोष्ट आहे जी आपल्यातलं न्यून किंवा आपल्यातला अवगुण आपल्याला सांगितला, तर ती व्यक्ती पुढच्या वेळेला जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्या 9 चांगल्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत, तर ती 10वी गोष्ट जी सांगितलेली असते अवगुणाची ती आपल्याला पटकन आठवते. हा मानवी स्वभाव आहे, त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो. तो कंट्रोल आपण आणणे याच्यासाठी जी प्रक्रिया आपण करतो त्याला आध्यात्मिक साधना असं पण म्हटलं. त्याला ध्यान म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी ज्या क्रिया करायच्या त्या आपण केल्या, आणि शांती आणि स्थिरता ही जी मनाची अहंकाराची योग्य स्थिती आहे त्या जीवाला त्या पोझिशनपर्यंत घेऊन जायचं ह्याला जी प्रक्रिया करायला लागते त्याला आपण साधना म्हटलं आणि ती साधना त्या अध्यात्माचा बेस आहे. बघा ना, मन आपल्याला दिसत नाही, बुद्धी पण आपल्याला दिसत नाही, आणि अहंकार तर आपल्याला सगळीकडे व्यापलेला, या मनाला बुद्धीला व्यापून पुन्हा दशांगुळवरती उरलेला आहे. तर दोन प्रकारचे अहंकार आहेत, एक भौतिक अज्ञानाचा अहंकार जो जीवामध्ये आहे त्याला जीवाचा अहंकार म्हटलं,
1: बर,
2: आणि जो परमतत्वाचा ज्ञानपूर्ण परिपूर्ण अहंकार आहे त्याला शिवाचा अहंकार म्हटलं.
1: हो असं पण आहे का?
2: हो, म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जीवभावामध्ये असताना आपण गुरु शोधून किंवा ते ज्ञान मिळवून ज्ञानाच्या भक्तीच्या वैराग्याच्या साधनेच्या कुठल्याही माध्यमातनं शिवाचा अहंकार जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचणे आणि तो आपल्या आतमध्ये जागृत करणे याला आपण अध्यात्म असं म्हटलं.
1: अच्छा, म्हणजे जीवाचा अहंकार जसं चुकीचा असतो तसा शिवाचा अहंकार, मला असं वाटलं की आध्यात्मिक तुम्ही प्रगत झालात की त्याबद्दल तुम्हाला अहंकार होतो की मी असा आहे, त्याला शिवाचा अहंकार म्हणतात, नाही का?
2: अगदी बरोबर. याच्यातली गंमत सांगतो. दोन शब्द आहेत, शब्द आपल्याला ज्ञान देण्यासाठी म्हणून निर्माण झालेले आहेत, कारण आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व या दोन गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, कुठे शरीराने किंवा कुठल्या मशीनच्या खाली आपण मेजर पण करू शकत नाही, इतक्या सूक्ष्माती सूक्ष्म आहेत. सूक्ष्म शब्द सुद्धा अपुरा पडेल, इतकं त्याच्याही पलीकडचं सूक्ष्म असं ते सगळं जगत आहे, पण ते आपल्या आतच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, जे पिंडात आहे, जे माझ्या आतमध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे. तर ब्रह्म आणि आत्मा या दोन गोष्टी समजल्या तर ज्याला मीपणा आहे तो आत्मा, म्हणजे आयडेंटिटी आहे मीपणाची, त्याला आत्मा असं म्हटलं, आणि ज्याला मीपणा नाही अहंकार नाही त्याला ब्रह्म असं म्हटलं.
1: ओहो,
2: हा, आत्मा म्हणजे मी आणि ब्रह्म या शब्दामध्ये बृह हा धातू आहे. बृह म्हणजे पसरणे, एक्सपांड करणे. तर प्रत्येक क्षणी हे जगत जे आहे, अनंत ब्रह्मांड जे आहेत, ती एकमेकांपासून लांब जातात, एक्सपांड होतात. ती एक्सपांड ज्या आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये होत आहेत, स्पेसमध्ये होत आहेत, ते अवकाश सुद्धा अनंत आहे. तुम्हाला त्याची सुरुवात आणि शेवट कधीही सापडू शकणार नाही, एवढं ते प्रचंड आहे, अनंत आहे, ज्याचा अंत नाही असं ते आहे. तर हे आपल्याला शब्दांनी पण समजू शकत नाही, पण ते ध्यानाच्या माध्यमातनं स्वतःला समजण्याच्या प्रक्रियेतनं सहजपणाने समजतं. पण त्यासाठी आपण स्वतःच्या या शरीरामधल्या ज्या पाच खिडक्या मानल्या जातात, नाक, कान, डोळे, तोंड आणि त्वचा,
1: पंचेंद्रिय,
2: या खिडक्या बंद करायच्या आणि मनाला जे बाहेर धावतं या खिडक्यातून सतत ते आतल्या आनंदमय कोशापर्यंत नेऊन बसवायचं. हे शरीर म्हणजे आपला अन्नमय कोश आहे, म्हणजे देह,
1: देह आहे
2: जो अन्न खाऊन आणि दुसऱ्याचं अन्न बनणार आहे, असा हा अन्नमय कोश आहे.
1: दोन्ही अर्थ आहे का, की दुसऱ्याचं अन्न बनणार आहे असा पण त्याचा अर्थ आहे का?
2: हा, कारण की या शरीराच्या आतमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू आपल्या आतमध्ये राहत असतात, आणि ते शरीरात मधनं आपलं अन्न, म्हणजे आपण जे काही खातो आणि शरीरामध्ये जे काही बनतंय ते त्यांचं अन्न असतं. मृत्यूनंतर जीवाचं जे शरीर आहे ते दुसऱ्या कोणाचं तरी अन्न बनतं. पाच तत्वामध्ये विलीन होतात मृत्यूनंतर, पण ती तत्व मातीमध्ये जेव्हा आपण एखादा जीव पुरतो तेव्हा इतर छोटे छोटे जीव जे असतात ते त्याच्यावरती अटॅक करतात आणि ते सगळं मांस खातात किंवा त्या संपूर्ण जीवाची हाडं सोडून बाकी सगळं
1: खाऊ शकतात.
2: हा, खातातच ना, आपल्याला माहिती, आपण बघितलेलं आहे. एखादा जीव मेला असेल तर त्याला मुंग्या लागतात.
1: हो,
2: तर म्हणजे ते दुसऱ्या जीवाचं अन्न आहे, पण तो जीव जिवंत असेपर्यंत इतर गोष्टींचं अन्न बनून खात होता. तर ही साखळी आहे संपूर्ण. तर हा अन्नमय देह आहे जो अन्नानी पोसलेला आहे आणि दुसऱ्याचं अन्न आहे, त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश म्हणजे प्राणमय देह, त्याच्या आतमध्ये मनोमय देह, मन जिथे आहे तो, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय देह म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान जिथे आपण स्टोअर केलेलं असतं असा देह, आणि त्याच्या आतमध्ये आनंदमय देह म्हणजे परमतत्वाचं जिथे स्थान आहे तो. तर माणूस किंवा कुठलाही जीव आहे तो बाह्यसृष्टीशी कनेक्ट झाला जन्माला आल्यानंतर, की त्याला ते जगत जे आहे ते आपलं स्वतःचं आहे असं वाटतं आणि तो त्याच्यामध्येच पूर्णपणे गुंतून आणि गुंगून जातो. या पाचही खिडक्यांच्या माध्यमातून तो ते जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते जग उपभोगण्याचा प्रयत्न करत असतो, जगण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याला जर आतमध्ये परमतत्वापर्यंत जायचं असेल तर पहिल्या या पाचही खिडक्या काही वेळासाठी बंद केल्या पाहिजेत. म्हणजे ध्यानाला बसतो तेव्हा कानांनी काही ऐकू आलं नाही पाहिजे, डोळ्यांनी काही दिसलं नाही पाहिजे, नाकानी काही वास नाही आला पाहिजे, तोंडानी काही खायची इच्छा नाही झाली पाहिजे आणि त्वचेतनं काही स्पर्श करण्याची इच्छा नाही झाली पाहिजे. म्हणजे मन आतल्या दिशेला वळलं पाहिजे. तर मग ही जी दालनं आहेत प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ही दालनं ओलांडून कधी ना कधीतरी मन आनंदमय कोशाच्या गाभाऱ्यात जातं आणि बघता बघता ते मन आनंदमय स्थितीला पोहोचतं. आपण एखाद्या तलावाच्या आतमध्ये उडी मारली तर ते पाणी जे आहे ते आपल्या शरीराच्या आतमध्ये जातं आणि त्या पाण्याच्या आतमध्ये आपण असतो, अशी दोन्ही स्थिती जी असते. तसं आपण आनंदमय कोशाच्या तलावामध्ये उडी मारली तर तो आनंद आपल्या रोमारोमातही भिनतो आणि आपण त्या आनंदाच्या आतमध्ये डुंबत असतो.
1: दादा, अहंकार हा शब्द आपण नेहमी निगेटिव्ह घेतो ना.
2: हो हो.
1: तर तुम्ही जेव्हा म्हणलात की जीवाचा अहंकारापासून शिवाच्या अहंकारापर्यंत जायचं, तर शिवाचा अहंकार हा पॉझिटिव्ह आहे का, म्हणजे ते मला कळलं नाही.
2: तो पॉझिटिव्हच नाही, तो डिव्हाईन आहे, दिव्य आहे.
1: हो हो.
2: दोन्हीतला फरक सांगतो की जीवाचा अहंकार म्हणजे मी कोणीतरी आहे, मी हे शरीर आहे, मी कोणाचा तरी मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पती पत्नी आहे किंवा बाकीची जी नाती आपल्याशी जोडली जातात त्याच्यातनं आपल्या ज्या ज्या भूमिका तयार होत असतात त्या म्हणजेच मी आहे. कारण मी या शरीराशीच कनेक्टेड जेवढ्या गोष्टी आहेत तर त्या मर्यादित परिघामध्येच मी जगत असतो. आणि भौतिक ज्ञान जे आहे ते आणि आत्मज्ञान याच्यामध्ये हा फरक आहे की भौतिक ज्ञान किंवा विज्ञान कितीही उच्च असलं तरी त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादा जेव्हा ओलांडून पुढे जातो तेव्हा जे होतं त्याला आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. तर माणूस आयुष्यभर त्या लिमिटेड परिघामध्येच जगत असतो आणि त्याला वाटत असतं मी फारच काहीतरी उच्च असं गाठलेलं आहे, यश मिळवलेलं आहे. तर त्या अहंकाराच्या मुळे तो स्वतः दुखावला जातो, दुसऱ्यांना दुखावतो, स्वतः दुःखी होतो, दुसऱ्यांना दुःखी करत असतो किंवा सुखी होतो, दुसऱ्यांना सुखी करत असतो. हे सगळं चालू असतं पण त्याला मर्यादा येते. एका पॉइंट नंतर तुम्ही कोणालाही दुःखी किंवा सुखी करू शकत नाही कारण त्याची ती मर्यादा आहे. पण जेव्हा तुम्ही आत्मज्ञानाच्या दिशेने प्रवास करता आणि शिवाचा अहंकार जो आहे त्याच्याशी जोडले जाता तेव्हा काय चमत्कार होतो तो सांगतो. कारण शिव हे तत्व आहे, ती कोणी व्यक्ती नाहीये, ती ज्ञानमय परमात्मज्ञान, परमात्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, परमाचं ज्ञान असलेली ती शक्ती आहे, ते तत्व आहे. त्या तत्वाशी जोडलो गेलो की ते सगळं ज्ञान आपल्या आतमध्ये जागृत होतं. किंवा मी म्हणजे शरीर आहे ही जी लिमिटेड भावना आपल्या मनामध्ये असते आणि तसंच जीवन आपण जगत असतो ती गळून पडते आणि मी म्हणजे अनंत ही परिपूर्ण ज्ञानाची स्थिती आपल्या आतमध्ये जागृत होते. या अर्थाने शिवतत्व जे आहे ते अतिशय दिव्य आहे आणि त्याच्याशी जोडलं जाणे आणि ते परिपूर्ण आत्मज्ञान आतमध्ये जागृत करणे हेच आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे.
1: आणि त्यालाच म्हणायचं की शिवाचा अहंकार.
2: त्यालाच शिवाचा अहंकार म्हणजे शिवतत्वाचा अहंकार आहे असं म्हणायचं. आणि जे दुसरं सांगितलं की ब्रह्म मध्ये बृहधातू आहे आणि ते एक्सपांड होत आहे. तर ब्रह्म म्हणजे मी कोणी आहे अशी स्थिती नाही, न्यूट्रल असलेलं ते तत्व आहे. त्याच्या असण्याने आत्मतत्व कार्य करतं आणि आत्मतत्वाच्या असण्याने शक्ती कार्य करते. म्हणून हे सगळं एकमेकांशी जोडलेलं
1: आहे.
2: आणि मग ब्रह्मा विष्णू महेश या तीन शक्ती आहेत. देवता मध्ये दिव हा धातू आहे, दिव म्हणजे प्रकाशमय शक्ती. तर एका शक्तीनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यासाठी आपल्याला ब्रह्म या स्थितीमध्ये अवतरित केलं, विष्णू या स्थितीमध्ये अवतरित केलं आणि शिव या स्थितीत अवतरित केलं. तर या सगळ्या शक्ती ब्रह्मांडामध्ये ज्या आहेत त्या पिंडामध्ये म्हणजे आपल्या आतमध्ये या शरीराच्या आतमध्येच आहेत. त्यांना जाणून घेणं, त्यांचं कार्य, त्यांचं उद्दिष्ट जाणून घेणं आणि मन बुद्धी अहंकार यावरती कंट्रोल करून, आपल्या भावभावनांवरती कंट्रोल करून, आपलं अंतिम उद्दिष्ट म्हणजे स्व उत्थान गाठणं यासाठी आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची नितांत गरज आहे.
1: श्रोते हो, मला वाटतं तुम्हाला एपिसोड नक्कीच आवडला असेल आणि वेगळा वाटला असेल. तर आज आम्ही इथेच थांबतो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.
3: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
4: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
3: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
6: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन्नित्यम्.

0: కస్తూరి తిలకం లలాటపటలే వక్షస్థలే కౌస్తుభం నాసాగ్రే వరమౌక్తికం కరతలే వేణుకరే కంకణం సర్వాంగే హరిచందనం సులలితం కంఠే చ ముక్తావలి గోపస్త్రీ పరివేష్టితో విజయతే గోపాలచూడామణి మూకం కరోతి వాచాలం పంగుం లంఘయతి గిరిం యత్కృపాతమహం వందే పరమానందమాధవం వసుదేవసుతం దేవం కంసచాణూరమర్దనం దేవకీ పరమానందం కృష్ణం వందే జగద్గురుం పుష్కరాద్యాని తీర్థాని గంగాద్యా సరితస్తథా ఆగచ్చంతు పవిత్రాణి స్మరణకాలే సదా మమ గోపాల కృష్ణ భగవాన్ కీ జయ. భగవద్భక్తిచా దివస్ ఆజపాసూన్ 5 దివసాపర్యంత వ్యాసంచ్యా ముఖాతున్ జే 18 పురాణ ఆలిలీ త్యా 18 పురాణాంచ్యా మధ్యే పద్మపురాణాంచ చింతన కరణ్యాచ భాగ్య లాభలేలే ఆహే. కారణ పుష్కర హే క్షేత్ర అత్యంత దుర్మిళ ఆహే. పుష్కరే దుష్కరం వాసః, పుష్కరే దుష్కరం తపః, పుష్కరే దుష్కరం దానం, గంతుం చైవ చ దుర్లభం. అత్యంత దుర్మిళ అక్షర గోష్ఠీ యా పుష్కర మహాత్మ్యమధ్యే వర్ణన కెలేల ఆహే. పుష్కర క్షేత్రమధ్యే వాస కరణ అత్యంత దుర్లభ ఆహే. వాస్తవ్య కరణ పుష్కరే దుష్కరం వాసః, కేవల వాస్తవ్య కరుణ త్యా ఠికాణీ తపశ్చర్య కరణ హే అత్యంత దుర్లభ ఆహే. బ్రహ్మదేవాని యా ఠికాణీ యేవున్ తపశ్చర్య కెలిలి. బ్రహ్మదేవాచ్యా చరణాంచ్యా రజాని పునీత ఝాలిలి హి భూమి. అనేక ఋషి మండళీ యా ఠికాణీ ఆలిలి. త్యా ఠికాణీ దాన దేణ హే అత్యంత దుర్లభ ఆహే. త్యా ఠికాణీ జాణ్యాచా యోగ యేణ సుద్ధా అత్యంత దుర్లభ ఆహే. అని తో యోగ ఆపల్యా సర్వాన్నా కుంఠె మహాభాగాంచ్యా మూల ఆలిల ఆహే. तुम्ही सर्वजण बहुश्रुत आहात, अनेक पुराणांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. आपण पद्मपुराणाच्या वरती चिंतन करायचं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परमेश्वर असा कृपा करत नाही. जेव्हा पूर्व जन्म जन्मांतरीचं भाग्य उदयास यावं, पूर्व पुण्य उदयोन्मुख व्हावं, तेव्हाच हा योग प्राप्त होत असतो. अत्यंत दुर्मिळ असणारा योग 18 पुराणांच्या मध्ये पद्मपुराण व्यासांनी व्यासांच्या मुखातून जेव्हा निघालं तेव्हा पद्म म्हणजे कमळ आणि या कमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. या आशयाचा सारांश घेऊन हे पद्मपुराण प्रवृत्त झालेले आहे. जेव्हा भगवान नारायणांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला माझं उत्पत्ती स्थान काय. तेव्हा त्यांनी खाली पाहिलं तर त्या उत्पत्ती स्थानाचा थांग पत्ता लागलेला आहे ब्रह्मदेवाला. तेव्हा त्यांनी चारही दिशेला पाहिलं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, तेव्हा त्यांना चार मुख झालेली आहे. म्हणून चतुर्मुख ब्रह्मा म्हणतात. या ब्रह्मदेवाने विचार केला की बाबा एकोहम बहुश्याम प्रजा येय, मी एकटा अनेक रूपाने या पृथ्वीवरती अवतरित व्हावं, अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेवाने केला. म्हणून ब्रह्मदेव काय करत काय करणार असेल तर ब्रह्मदेव जगताचे स्रष्टा म्हणजे आदि करत आहेत. स्वतः भगवानच ब्रह्माच्या रूपाने अवतरित होतात आणि ते काय करतात तर पृथ्वीची निर्मिती करतात, प्राणी मात्रांची निर्मिती करतात. स्वतः भगवान विष्णू या पृथ्वी तलावरती विष्णू रूपाने अवतरित होतात आणि या पृथ्वीचा सांभाळ करतात. आणि स्वतः भगवान विष्णू संहार रूपाने शिवरूपाने या पृथ्वी तलावर अवतरित होतात आणि या पृथ्वीचा संहार करतात. म्हणून भगवंताचं वर्णन सुद्धा करताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः असं उच्चार केलेला आहे. कारण सच्चित आनंद ज्याचं स्वरूप आहे, सत म्हणजे काय, ज्ञानस्वरूप नित्य असणार, चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप. आणि तो काय करतो तर या विश्वाची उत्पत्ती करतो, म्हणजे त्याचं सामर्थ्य सांगितलेले. जेवढ्या प्रेमाने या विश्वाची उत्पत्ती करतो तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा सांभाळ करतो आणि तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा संहार सुद्धा करतो. म्हणून त्याचा स्वभाव सांगितलेला आहे, सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि त्याचं स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. स्रष्टा रूपाने स्वतः भगवान या पृथ्वी तलावरती ब्रह्माच्या रूपात अवतरित झालेले आणि ब्रह्मदेवाने विचार केला आता या पृथ्वीचा विस्तार करायला पाहिजे म्हणून वेदामध्ये असं वचन आलेले तस्मात एतस्माद वा आकाश संभूता आकाशात वायुः वायो रग्निहि अग्नेः अपः अद्भ्यः पृथ्वी पृथ्वीभ्यो अन्नम अन्नात वनस्पतिः वनस्पतिभ्यो प्रजाः या ब्रह्मदेवाच्या मनाने जेव्हा उत्पन्न सृष्टी निर्माण करण्याची जेव्हा वेळ आलेली तेव्हा पहिल्यांदा काय उत्पन्न झालं असेल तर आकाश उत्पन्न झाले तस्मात एतस्माद वा आकाश संभूता आकाशापासून नंतर वायू उत्पन्न झालेलं आहे वायू नंतर अग्नी उत्पन्न झालेले आणि अग्नी उत्पन्न अग्नीनंतर जल उत्पन्न झालेले आणि जलानंतर पृथ्वी उत्पन्न झालेली पंचमहाभूत उत्पन्न झालेली आता या पंचमहाभूतांचं पंचमहाभूतांना धारण करणारे गुण म्हणून जेव्हा आकाश उत्पन्न झालं त्या आकाशाबरोबर एक गुण उत्पन्न झाला ज्याचा नाव आहे शब्द मी बोललेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचतो याचं कारण मधला आकाश आहे आकाशाशिवाय शब्द आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही नंतर दुसरं पंचमहाभूतांच्या पैकी दुसरं भूत जे उत्पन्न झालेलं आहे ते वायू उत्पन्न झालेले आहे आणि वायूचे दोन गुण उत्पन्न झालेले एक शब्द आणि दुसरा स्पर्श वायूमध्ये शब्द सुद्धा आहे आणि वायूमध्ये स्पर्श सुद्धा आहे तिसरं भूत उत्पन्न झाले म्हणजे अग्नी अग्नीमध्ये तीन गुण उत्पन्न झालेले शब्द स्पर्श आणि रूप नंतर चौथं भूत उत्पन्न झालं म्हणजे जल आपहा पाणी त्याच्यामध्ये चौथं गुण उत्पन्न झाला म्हणजे रस आणि पाचवं भूत उत्पन्न झालं म्हणजे ही पृथ्वी आणि तिचा गुण म्हणजे गंध या पंचमहाभूतांना धारण करणारे पंच गुण या ठिकाणी उत्पन्न झालेले आकाशामध्ये एक गुण आहे वायूमध्ये दोन गुण आहेत तेजामध्ये तीन गुण आहेत पाण्यामध्ये चार गुण आणि पंचमहाभूतांनी उत्पन्न झालेली ही पृथ्वी या प्रत्येक अंश या पृथ्वीमध्ये प्रत्येकाचा अंश आहे म्हणून पाच गुण या पृथ्वीमध्ये उत्पन्न झालेले गंधगुण हा पृथ्वीचा आहे पाण्यामध्ये अभासर शुक्लंजली हा गुण आहे नंतर भास्वर अत्यंत तेजस्वी असणारं रूप हे तेजाचं आहे आणि शीतोष्ण असणारा स्पर्श कधी शीतस्पर्श येईल कधी उष्णस्पर्श येईल आता वायू जो आपल्याला दिसतोय वायू जो आपल्याला शीतरूपाने या ठिकाणी प्रगट होते आणि चौथं म्हणजे शब्द या पंचमहाभूतांनी पंचमहाउत्पन्न भूत उत्पन्न झाली आता या पंचमहाभूतांना धारण करणार कोण म्हणून पहिल्यांदा या पृथ्वी तलावरती ब्रह्मदेवाने जर काय केलं असेल तर आपला पहिला मानस पुत्र उत्पन्न केला तो मनु महाराजांच्या रूपाने या मनुची संतान म्हणून आपण सगळी मानव मग केवळ एक पुरुष उत्पन्न करून चालणार नाही कारण प्रजेची निर्मिती करायची त्याच्याबरोबर एक स्त्री उत्पन्न केली पाहिजे म्हणून या स्त्री पुरुषाचा जोडा या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे एक मनु आणि दुसरी शतरूपा स्त्री रूपाने शतरूपा या ठिकाणी उत्पन्न झालेली यांच्या पोटी तीन मुली उत्पन्न झालेले मनु आणि शतरूपाच्या पुढे एक आकृती देवहूती आणि प्रसूती आणि दोन उत्पन्न मुलं उत्पन्न झालेली आहेत ज्याचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव प्रियव्रत या प्रियव्रताच्या पुढे ऋषभदेव उत्पन्न झालेली नाभी उत्पन्न झालेलं आहे आणि या ऋषभदेवांच्या पुटी भरत राजा उत्पन्न झालेला आहे ज्या भरत राजाच्यामुळे या पृथ्वीला भारत असं नाव पडलेलं आहे अत्यंत ज्ञानामध्ये रममान असणारे भारतीय भा म्हणजे ज्ञान आणि र म्हणजे रथ रममान असणारे म्हणून भारतीय आपण भारतीयांची भूमी कशी भोगामध्ये रममान नाही नसून ती ज्ञानामध्ये रममान होणारी म्हणून आपण सगळे भारतीय ब्रह्मदेवानी विचार केला किंवा संपूर्ण प्राणीमात्रांची उत्पत्ती झालेली पंचमहाभूतांची उत्पत्ती झालेली तेव्हा व्यासांच्या मुखातून ही पुराण जेव्हा बाहेर पडली तेव्हा लोमहर्षण महर्षींचा पुत्र ज्याचं नाव उग्रश्रवा त्या उग्रश्रवाला या लोमहर्षण ऋषींनी सांगितलं की बाबा या पुराणाचा तुम्ही विस्तार करा या उग्रश्रवाने पिताजींना विचारलं बाबांना विचारलं की बाबा ही पुराण आता कुठे जाऊन सांगायचंय आणि कुणाकडून ऐकायचंय तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे अत्यंत तेजस्वी असणारे जे चक्र तुझ्यासमोर फिरतंय त्या चक्राची गती ज्या ठिकाणी शांत होईल ते चक्र ज्या ठिकाणी स्तंभित होईल थांबेल त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऋषी मंडळी त्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी पुराणांचे श्रवण कर. हे चक्र पुढे घरघर फिरत चाललेलं आहे आणि हा उग्रशर्वा त्या चक्राच्या मागोमाग जात आहे. त्या चक्राची गती जर कुठे शांत झाली असेल तर अयोध्येजवळ जे नैमिषारण्य, त्या नैमिषारण्यामध्ये या चक्राची गती कुंठित झाली. आणि या नैमिषारण्यामध्ये 18,000 ऋषीमुनी त्यांनी त्या ठिकाणी विद्यमान आहेत. आणि सूत शौनकादिकांना सांगताय आणि तीच कथा हरिद्वारला पुलस्ती ऋषी भीष्माचार्यांना सांगताय. भीष्माचार्य ज्या ठिकाणी शरपंजीवर पडलेले आहेत त्या भीष्माचार्यांना हे पुलस्ती महर्षी त्या ठिकाणी सांगते. व्यास महर्षींनी अनेक प्रकारे 18 पुराणांची निर्मिती केलेली आहे. जेव्हा 17 पुराणांची निर्मिती करून सुद्धा या व्यास महर्षींच्या मनात अत्यंत खेद आहे, दुःख आहे, अजून आपलं कार्य कुठेतरी अपूर्ण आहे. म्हणून या व्यासमहर्षींनी जर काही ऐकलं काय केलं असेल, 18वा पुराण म्हणजे भागवताची निर्मिती केलेली आहे. या भागवताच्या निर्मितीमध्ये भगवंताच्या अनेक लीलांचं वर्णन आहे. तेव्हा या व्यासमहर्षींनी अनेक या पद्मपुराणामध्ये 5 खंडांचं वर्णन केलेलं आहे. पहिला खंड म्हणजे सृष्टीखंड, दुसरा भूमिखंड, तिसरा पातालखंड, चौथा स्वर्गखंड आणि पाचवा उत्तरखंड. अनेक प्रकारच्या पहिल्यांदा लक्ष्मीच्या प्रादुर्भावाची कथा सांगितलेली, पुढे दक्ष यज्ञाची कथा सांगितलेली, आता पुढे पुष्कर तीर्थ महात्म्याचं वर्णन करतात. भगवान पुलस्त्यांनी वेदव्यासांची स्तुती केलेली, कारण या संपूर्ण पृथ्वी तलावरती जे काही ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले. कारण सर्व पुराणांची रचना वेदाचे 4 भाग, कारण वेद हे एका राशीचे होते पहिल्यांदा, म्हणून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांचं नाव व्यास पडलेलं आहे. त्यांना बादरायण सुद्धा म्हणतात. बादरायण म्हणजे ज्यांनी बद्री फळ म्हणजे बोराची फळं खाऊन ज्यांनी उपासना केलेली, ज्यांनी तपश्चर्या केलेली, म्हणून त्यांना बादरायण सुद्धा नाव पडलं. वेदव्यासानी पहिल्यांदा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही जी काही चतुर्विध पुरुषार्थ आहेत त्यामध्ये धर्माचे व्याख्यान करताना धर्म हा अनेक प्रकारचा सांगितलेला आहे. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ निर्माण केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये स्त्री धर्म काय, पतिधर्म काय, राजाचा धर्म काय, प्रजेचा धर्म काय, अनेक प्रकारचे व्याख्यान त्या महाभारत ग्रंथामध्ये केलेले आहे. म्हणून महाभारताला 5वा वेद म्हणलेला आहे. भारतम पंचमो वेदः. तेव्हा धर्म, धर्म म्हणजे काय? मीमांसकारांनी धर्माची व्याख्या करताना म्हणलेले, यतः अभ्युदय निःश्रेयस सिद्धिस्स धर्मः, ज्यांनी ऐहिक कल्याण आणि पारलौकिक उन्नती ज्यांनी प्राप्त होती तो धर्म. दुसरा पुरुषार्थ सांगितलेला आहे अर्थ. अर्थ हा कसा प्राप्त करायचा आहे? तर धर्मानुसार अर्थ प्राप्त करायचा आहे, धर्माने अर्थ प्राप्त करायचा आहे. आणि त्या अर्थाच्या द्वारे काय करायचं असेल तर कामनेची परिपूर्णता करायची आहे. म्हणून तिसरा पुरुषार्थ हा काम सांगितलेला आहे. धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या मध्ये या दोन पुरुषांना बांधून ठेवलेले आहे. धर्मानी अर्थ कमवायचा आहे आणि कामनेनी मोक्ष मिळवायचा आहे. कामना सुद्धा कशाची करायची? तर मोक्षाची कामना करायची. तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता काय केलं पाहिजे? तर मोक्ष म्हणजे काय? मो म्हणजे मोह आणि क्ष म्हणजे क्षया. मोहस्य क्षया मोक्ष. ज्यांच्या अंतःकरणातून मोह निघून गेलेला आहे त्याला मोक्ष प्राप्त. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ त्या ठिकाणी सांगितलेले. धर्माने अर्थ कमवायचा आहे आणि तो धर्माने अर्थ केलेला, धर्माने प्राप्त केलेला जो अर्थ आहे त्याचाच पुन्हा वेळ धर्मामध्ये करायचा आहे. तो कामनेमध्ये करता करायचा नाहीये. कारण अन्यायेन उपार्जितं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति. धर्माने न्याय मार्गाने मिळवलेला पैसा हा सुख देणारा आहे. अन्यायाने मिळवलेला पैसा हा काही कालपर्यंत सुख देतो. अन्यायेन उपार्जितम म्हणजे प्राप्त केलेलं धन हे 11 वर्ष, अन्यायन उपार्जितं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति, दहा वर्ष मनुष्याला सुख देतं, पण जेव्हा अकरावं वर्ष प्राप्त होतं तेव्हा न्याय मार्गाने मिळवलेल्या धनाला सुद्धा ते घेऊन जातं. प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति, ते संपूर्ण मुळासकट नाश करून टाकतं. म्हणून अर्थ सुद्धा धर्म मार्गाने मिळवलेला पाहिजे, आणि जो अर्थ प्राप्त होतो त्याचा वे सुद्धा धर्म कार्यामध्ये खर्च झाला पाहिजे. धर्माने अपवर्ग म्हणजे मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणून काम आणि अर्थ हे धर्म आणि मोक्षाच्या मध्ये बांधले म्हणते. तेव्हा धर्माचं व्याख्यान सुद्धा त्या ठिकाणी पुनस्ती महर्षी भीष्माचार्यांना सांगतात. तेव्हा भीष्माचार्यांनी पुनस्ती महर्षींना सांगितलं की महाराज तुम्ही पुष्कर क्षेत्राबद्दल सांगणार होता, कारण पुष्कर कसं आहे तीर्थ गुरु म्हणलेले आणि तीर्थराज म्हणजे प्रयागराज, त्याला तीर्थांचा राजा म्हणलेले आणि हा स्वतः तीर्थ गुरु आहे. अत्यंत उच्च स्थान, गुरूंचं स्थान अत्यंत उच्च स्थान आहे, कारण गुरु हे कसे आहेत, गुकारस्तंधकार रुकारस्तन्यवर्तक. गुरु शब्दामध्ये पहिल्या अक्षराने पहिल्यांदा गुरु जर काय करत असेल जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो अज्ञानरूपी अंधकार घालून त्याला ज्ञानरूपी जे ज्ञानामृत देतात ते गुरु. म्हणून या तीर्थाचं व्याख्यान करताना तार येते ती तीर्थम, तीर्थ त्याला म्हणतात जे मनुष्याला तारत. म्हणून जेव्हा आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने राहायला पाहिजे. तीर्थामध्ये कशासाठी जायचे, भगवंताचं वास्तव्य आहेच, पण मनुष्य जातो की बाबा माझं जे काय जाणून बुजून अजाणतेपणाने माझ्या हातून जे काही पाप घडलं असेल ते पाप नष्ट व्हावं या हेतूने मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो, गंगेमध्ये स्नान करतो. जेव्हा मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे, कारण अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति. अन्य क्षेत्रामध्ये ज्या दुसऱ्या गावामध्ये जे काही केलेलं पाप आहे ते पुण्यक्षेत्रामध्ये नष्ट होतं, तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट होतं, पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप हे वज्रलिपून राहतं, ते कधीही मनुष्याचा पिच्छा सोडत नाही. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. ते वज्रलेप होऊन राहतं त्या पापाची कधीही निष्कृती नाही, त्या पापाचं कधीही क्षालन नाही. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे. ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेली, संपूर्ण पृथ्वीची सृष्टीची निर्मिती झालेली, आता आपण या पृथ्वी तलावरती एक यज्ञ आरंभ करायला पाहिजे. म्हणून हे ब्रह्मदेव हा यज्ञ कुठं करावा म्हणून पुष्पक विमानामधून निघालेले आहेत, आणि पुष्पक विमानामधून निघाल्यानंतर या ब्रह्मदेवाच्या हातातून एक कमल या पृथ्वी तलावरती पडलेले आहे, आणि हे कमळ या ठिकाणी तीन ठिकाणी पडलेले आहे. म्हणून पुष्प आणि कर यांच्या हातातून पुष्प खाली पडलेले म्हणून या क्षेत्राचं नाव पुष्कर असं झालेलं आहे, आणि हे पुष्कर क्षेत्र ब्रह्मदेवाच्या चरणरजाने पुनीत झालेलं क्षेत्र आहे. हे तीन ठिकाणी पडलेले म्हणून या ठिकाणी तीन प्रकारचे सरोवर आहेत, एक ज्येष्ठ सरोवर, एक मध्यम सरोवर आणि एक कनिष्ठ सरोवर. ज्येष्ठ सरोवर ज्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवाचा वास्तव्य आहे, कनिष्ठ सरोवर म्हणजे मध्य सरोवर, मध्य पुष्कर त्या ठिकाणी स्वतः भगवान चतुर्भुज नारायण त्या ठिकाणी विराजमान आहे, आणि कनिष्ठ सरोवर ते रुद्र सरोवर आहे, स्वतः भगवान शंकर आशुतोष भगवान त्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून या ठिकाणी तीन सरोवर आहेत, ब्रह्म विष्णू आणि स्वतः भगवान शंकर हे त्रिदेव या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणची प्रत्येक कर्म ही अत्यंत दिव्य आहेत, म्हणून पुष्कर मध्ये जो येतो तो अत्यंत भाग्यवान आहे, कारण अनेक प्रकारची ऋषी मंडळी या पुष्कर तीर्थावरती आलेली आहे. ब्रह्मदेवानी विचार केला की बाबा अत्यंत पवित्र असणार स्थान या ठिकाणी आपण यज्ञ करावा, म्हणून ब्रह्मदेव स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. ब्रह्मदेव आल्यानंतर ऋषी मंडळी आलेले आणि प्रकार मोठा यज्ञ या ठिकाणी केलेला आहे ब्रह्मदेवानी. तेव्हा ब्रह्मदेवानी या तीर्थाला एक वरदान दिलेले आहे. तीर्थगुरु या ठिकाणी जो मनुष्य येईल, जो या तीर्थामध्ये स्नान करेल त्याचं अखंड वास्तव्य हे स्वर्गामध्ये होईल. तेव्हा दक्षिणेकडून 1 करोड ब्राह्मण मंडळी या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी आलेली आहेत, आणि या पुष्कर क्षेत्रामध्ये आल्यानंतर सगळ्यांनी जर काय केलं असेल ते या पुष्कर सरोवरामध्ये स्नान केलेले पुष्कराद्यानी तीर्थानी गंगाद्या सरितस्था आगच्छन्तु पवित्राणी स्नानकाली सदा मम. भगवान तीर्थराज तीर्थगुरूंची प्रार्थना केलेली आणि प्रार्थना करून सगळ्यांनी त्या ठिकाणी स्नान केलेले आणि हजारो वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. या तीर्थाला वरदान मिळालेलं होतं तेव्हा ही सगळी ऋषी मंडळ ब्राह्मण मंडळी ही स्वर्गाला गेलेली आणि स्वर्गाला गेल्यानंतर तेव्हा इंद्रचंद्र देवता पुन्हा ब्रह्मदेवाजवळ आलेले आहेत. अहो महाराज तुम्ही असं काही वरदान देऊ नका म्हणे, कारण असं जर वरदान दिलं तर सगळीच माणसं या पृथ्वी तलावरती जेवढी काही माणसं आहेत जेवढी काही प्रजा आहे ती सगळी स्वर्गाला जाईल आणि नरकामध्ये कोणी जाणारच नाही. तेव्हा ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी या इंद्रचंद्रादिकांना सांगितलं व काही काळजी करू नका, आजपासून हे तीर्थ अंतरिक्षामध्ये विराजमान होईल. म्हणून हे तीर्थ तेव्हापासून या तीर्थाचा वास अंतरिक्षामध्ये व्हायला लागलेला आहे, कारण याच्यामध्ये साधू महात्मे तरुण जायला लागलेले, संन्यासी तरुण झालेले, पापी तरुण जायला लागले, संतापी तरुण झाले, सगळे तरुण जायला लागलेले आणि सगळ्यांचा वास्तव्य जर कुठे व्हायला लागलेले तर स्वर्गामध्ये व्हायला लागलेले. तेव्हा या इंद्राणी विचार केला की बाबा स्वर्गामध्ये जर सगळीच माणसं यायला लागली, पापी तापी संन्यासी सगळीच जर यायला लागली तर नरकामध्ये जाणार कोण. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितल्यानंतर पुन्हा ही सगळी ऋषी मंडळी ब्रह्मदेवाला शरण गेली की महाराज पुढे कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये पाप हा चरमस्थितीला जाणार आहे, प्रत्येक मनुष्य पापी होणार आहे, पण या पाप्यांच्या उद्धाराकरता सुद्धा महाराज तुम्ही या क्षेत्रावरती काहीतरी असं या तीर्थक्षेत्राला असं काही वरदान करा की ज्या मंत्राच्या द्वारे पुन्हा हे पुष्कर सरोवर पुष्कर तीर्थ अंतरिक्षातून या पृथ्वी तलावरती येईल. कारण कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे फार क्षीण आहे, सत्ययुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1,00,000 वर्ष होत, पुन्हा 1 0 कमी झाला त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे 1,000 वर्ष राहिलं, 10,000 वर्ष राहिलं, पुन्हा द्वापार युगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1,000 वर्ष राहिलं आणि या कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आयुष्य आहे. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पाप त्याला लागत होत, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काय नव्हतं, पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत फलं लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य हजारो वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सातारा जिल्ह्यात वास्तव्य करून असणारे रामकृष्णबुवा भाटे हे उत्तम कीर्तनकार होते। ते अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनाला गेलेले असताना त्यांनी स्वामींपुढे कीर्तन केलं। कीर्तनाला खूप गर्दी जमा झाली होती। ती गर्दी पाहून रामकृष्णबुवांच्या मनातला अभिमान अचानकपणे जागा झाला आणि ते स्वामींविषयी अत्यंत हुशारीने टोचून बोलू लागले। स्वामींच्या ते लक्षात आलं। समर्थांच्या शेजारी एक विद्वान आणि अतिशय नम्र साधू पुरुष कीर्तन ऐकायला बसले होते। त्यांना रामकृष्णबुवांचं हे शहाणपणाचं टोचून बोलणं सहन होईना। ते रामकृष्णबुवांना फक्त एवढंच म्हणाले, स्वामी श्री दत्तावतारी आहेत ते तुम्हाला ठाऊक दिसत नाही। चार वेद आणि सहा शास्त्र मुखोद्गत केलीत म्हणून लोक तुम्हाला पंडित म्हणतील, परंतु कितीही तपश्चर्या केलीत तरी स्वामींची योग्यता, कितीही जन्म घेतले तरी तुम्हाला स्वप्नात सुद्धा प्राप्त होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। तुमचे गुरु वाडकर बुवा अत्यंत नम्र आणि शालीन वृत्तीचे होते। ते निराभिमानी होते। गुरुचा गुण तुम्ही कसा काय घेतला नाहीत? कीर्तनात परमार्थ समजावून सांगता आणि अहंकारी वृत्तीने जगता, हे तुम्हाला शोभत नाही। साधू पुरुषाचं हे बोलणं ऐकून माटे बुवा खजील झाले। त्यांना आपली चूक कळली आणि ते स्वामींच्या पाया पडले, त्यांची क्षमा मागितली। काही दिवस ते स्वामींच्या सन्निध राहून साताऱ्याला निघून गेले। काही दिवसांनी रामकृष्णबुवा स्वामींच्या ओढीने आले आणि त्यांनी कीर्तन सप्ताह तर केलाच, परंतु भागवताचाही सप्ताह केला। स्वामी सातही दिवस मोठ्या प्रेमाने श्रवणाकरता आले, कीर्तनाला रोज आले। एका क्षणी बुवा चटकन म्हणाले, ह्या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी कुठले चरण आम्हाला सोबत करतील? ते वाक्य पूर्ण होण्याआधीच आपला एक चरण स्वामींनी पुढे केला। ते पाहून बुवा सद्गदित झाले आणि त्यांनी स्वामींच्या जवळ जाऊन तो चरण घट्ट पकडला। तेव्हा स्वामींनी दुसरा चरण पुढे केला। तो चरण बाळाप्पा सेवेकरी यांनी घट्ट पकडला। महाराजांनी माटेबुवांवर कृपा केली होती। माटेबुवा स्वामींच्या चरणांची लोळण घेत म्हणाले, स्वामी तुम्हीच हा भवसागर पार करायला मदत करणार आहात। तेव्हा लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, कर्मफलाचा अजिबात विचार न करता, कुकर्माची संगती अजिबात न धरता, तुम्ही फक्त तुमचं कर्म मनापासून करा आणि भगवंताला ते अर्पण करा। महत्त्वाचं म्हणजे माझ्या हातून फक्त चांगलीच कृत्य घडतील असा स्वतःशी प्रथम संकल्प करा। निष्काम कर्मयोगाची बीजं पेरल्याशिवाय भगवंत भक्तीचं पीक तरारून येत नाही, हे लक्षात ठेवा। ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। ज्ञानदेवांची ही ओवी आपण आपल्या हृदयाशी घट्ट पकडायला हवी, तरच निष्काम कर्म हातून घडेल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम